घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. 1 ऑक्टोबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. उत्सवामध्ये भगवंताचं प्रेम हाच मुख्य भाग आहे. उत्सवासाठी तुम्हा सगळ्यांना बरेच कष्ट झाले. लग्नामध्ये खऱ्या विवाह विधीला म्हणजे अंतरपाठ धरून सप्तपदी होईपर्यंत थोडाच वेळ लागतो, पण या संस्काराचं महत्त्व आणि गांभीर्य मनावर ठसावं म्हणून 4 दिवस एवढे सोहळे करतात. त्याचप्रमाणे उत्सवामध्ये भगवंताचं प्रेम हे मुख्य आहे, बाकी आनंद आणि उत्साह हे त्याला पोषक म्हणून असावेत. आपला प्रत्येक सण आपल्याला भगवंताची आठवण करून देण्यासाठी आहे. देवदेवतांच्या उत्सवाचा हेतू हे भगवंताचं प्रेम वाढीला लागावं हाच आहे. दिवाळीमध्ये फटाके उडवणं, गोड खाणं, फराळ करणं या सर्व गोष्टी मागचं दुःख विसरण्याकरता म्हणून नाहीत. उत्सव काय, सण काय, धार्मिक कृत्य काय, तीर्थक्षेत्र, पूजा पठण इत्यादी सर्वांचं कार्य भगवंताचं प्रेम मिळवणं हेच मुख्यतः आहे. आपल्या हातून घडणारं प्रत्येक कर्म भगवंताच्या कृपेनं होत आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे. म्हणजे हवे नको पण नाहीच होऊन त्याच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होईल. देवाचं प्रेम यायला त्याची भीती गेली पाहिजे. आपण भूताखेतांवर आपला विश्वास नाही असं म्हणतो, पण करणी केलेला कोणी मनुष्य भेटला असताना किंवा पछाडलेला माणूस बघितल्यावर आपल्याला त्याची भीती उत्पन्न होते. जी भीती आपल्याला भूताखेतांची वाटते तीच देवाबद्दल वाटली तर आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम उत्पन्न होणार कसं? तेव्हा प्रथम देवाबद्दलची भीती मनातून काढून टाका. एक लक्षात घ्या, देव कधीही कुणाचंही वाईट करणार नाही याची खात्री बाळगा. परमेश्वर हा दयेचा सागर आहे. आपल्या बाळाला दुःख व्हावं असं माऊलीला कधी वाटेल का? आपण तिला मनापासून हाकच मारत नाही, भगवंताचं नाम मनापासून घेतच नाही, आणि इथंच आपलं सगळं चुकतं. तेव्हा गोंधवलेला आल्यासारखं रामाजवळ जाऊन आता तुम्ही एकच मागा, रामा तुझं प्रेम आम्हाला दे. तुम्ही मागाल ते तो तुम्हाला खात्रीनं देईल यावर विश्वास ठेवा. तो त्याच्यासाठीच इथं उभा आहे. रामाची भक्ती करण्यानं आपला संसार आपल्याला कल्पनाही येणार नाही इतका सुखाचं होईल. कोणत्याही परिस्थितीत नामाला सोडू नका. भगवंताच्या नामानंच त्याचा सहवास घडेल आणि त्याचं प्रेम उत्पन्न होईल. नाम हे भगवंताला अत्यंत जवळचं आहे. या नामाची तुम्ही संगत धरा, त्याचा सतत सहवास ठेवा, त्याला प्राणापलीकडे जपा. मग हेच नाम तुम्हाला थेट भगवंतापर्यंत पोचवल्याशिवाय राहणार नाही. जिथं राम तिथं नाम, आणि जिथं नाम तिथं राम. खरोखर तुम्ही नामात दंग होऊन स्वतःला विसरा, मग राम तुमच्या पुढंच उभा आहे. दृश्यामध्ये असणारी भगवंताची खूण म्हणजे नाम आहे. नामावर विश्वास बसणं महाभाग्याचं लक्षण आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: भावार्थ दासबोध. निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 15 समास दुसरा. उत्तम गुण. अल्पधनाने माजू नये. हरिभक्ती करण्यास लाजू नये. पवित्र लोकांच्या सहवासात मर्यादा बाळगाव्या. मूर्खांच्या संपर्कात राहू नये. अंधारात कुठेही हात घालू नये. विसराळूपणे आपली वस्तू कुठेही विसरू नये. स्नान संध्या सोडू नये. कुळाचारात खंड पडू देऊ नये. आळसाने अनाचार करू नये. हरिकथा सोडू नये. निरूपणात कसूर करू नये. प्रपंचाच्या कारणाने परमार्थात मोडता घालू नये. देवाचा नवस बुडवू नये. आपल्या धर्माची थट्टा करू नये. विचार न करता भलतेच मनात घेऊ नये. निष्ठुरपणा धरू नये. जीवहत्या करू नये. अवकाळी किंवा जोराचा पाऊस असेल तर बाहेर जाऊ नये. सभा पाहून आपले धैर्य गळू देऊ नये. वेळ प्रसंगी उत्तर देणं टाळू नये. कोणी धिक्कार केला तरी आपलं धैर्य धारिष्ट्य कायम ठेवावं. गुरुविरहित असू नये, मात्र नीच गुरु करू नये. वैभव असलं तरी ते शाश्वत आहे असं समजू नये. सत्य मार्ग सोडू नये. असत्य पंथाला जाऊ नये. असत्याचा अभिमान कधीही बाळगू नये. अपकीर्ती सोडावी, सत्कीर्ती वाढवावी. विवेकाद्वारे सत्याची वाट धरावी. हे उत्तम गुण न घेतल्यास ते माणसाचे अवलक्षण होय. त्याचे वर्णन पुढील समासामध्ये ऐका. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम लक्षण नाम समास द्वितीय. दशक दुसरे. समास तिसरा. कुविद्येची लक्षणे. आता अत्यंत हीन अशी कुविद्येची लक्षणे ऐका. त्यांचा त्याग करायचा आहे. कुविद्येमुळे जन्माला येऊन माणसाची हानी झाली आहे हे ही लक्षणे पाहून ओळखता येईल. कुविद्या असलेल्या माणसाला हे निरूपण ऐकून त्रास होईल, कारण त्यामुळे अवगुण वाढतात. काम क्रोध मद मत्सर लोभ दंभ तिरस्कार गर्व ताठा द्वेष अहंकार विषाद विकल्प आशा ममता तृष्णा कल्पना चिंता असूया अविद्या लोकेषणा वित्तेषणा दारेषणा या तीन प्रकारचे इषणा वासना अतृप्ती इच्छा वांछा चिकित्सा निंदा अनिती गावगुंडी मस्ती समजूनही न ऐकणे विपत्ती संकट वाईट वृत्ती दुर्वासना स्पर्धा खटपट आणि चटपट तरेवाईकपणा झटपट आणि वटवट सदा खटकट आणि लटपट परमव्यथा कुविद्या कुरूप आणि कुलक्षण अशक्त आणि दुर्जन दरिद्री आणि कृपण अतिशय आळशी आणि खादाड मूर्ख आणि उर्मट लबाड अतिशय मूर्ख आणि तापट वेडे आणि वाचाळ अतिशय खोटारडे आणि तोंडाळ समजत नाही आणि ऐकत नाही येत नाही आणि शिकत नाही करत नाही आणि पाहत नाही अभ्यासाची दृष्टी नाही अज्ञान आणि अविश्वास असलेले छळवादी आणि दोषी अभक्त आणि भक्तांना पाहू न शकणारा पापी आणि निंदक कष्टी आणि घातक दुःखी आणि हिंसक हीन आणि नक्कल करणारा रोगी आणि वाईट कर्म करणारा कंजूष आणि वासनेमध्ये रमणारा हीन देह आणि ताठा असलेला विश्वास न ठेवणारा आणि फाटे फोडणारा बाष्कळ आणि करंटा दुसऱ्याला शिकवणारा उन्मत्त निकामी डोलणारा भ्याड आणि पराक्रम बोलणारा कनिष्ठ आणि गर्विष्ठ विषयासक्त आणि द्वेष करणारा भ्रष्ट आणि अतिशय अभिमानी आणि निर्लज्ज संकटात सापडलेला आणि अतिशय दुष्ट दांभिक खोटारडा आणि लंपट आणि भिकारी खोटा आणि अनुपकार करणारा अवलक्षणी आणि प्राणीमात्रांचा धिक्कार करणारा अल्पमती आणि दीनरूप भेद करणारा किरकोळ गोष्टींचा त्रास वाटून घेणारा कुशब्द बोलणारा कठिण वचनी कर्कश्य वचनी मनात कपट ठेवून बोलणारा संशय ठेवून बोलणारा दुखवणारा तीव्र शब्दात बोलणारा क्रूर निष्ठुर दुरात्मा दुसऱ्याचं न्यून सांगणारा वेडसरपणे बोलणारा अशुभ बोलणारा बेभरोशाचे बोलणारा द्वेष बाळगून बोलणारा बाष्कळपणे बोलणारा द्वेष करणारा धिक्कार करणारा कपटी कुटील आतल्या गाठीचा असे अनेक वाईट गुण हे लक्षणे रामदासांनी सांगितलेले आहेत. यापैकी काही आपण बघितली, काही पाहूया पुढील.

0: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंग ची स्मार्ट निवड।
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित। श्रोतेहो नमस्कार। शुद्धत्वाचा आग्रह जरूर जरूर असावा, पण सोन्याचा दागिना घडवताना त्यामध्ये थोडस तांबही मिसळतात असं जाणकार सुवर्णकार सांगतात, त्यामुळेच उत्तम दागिना घडतो। श्रोतेहो निस्सीम प्रीती हा मानवी मनाचा अस्सल दागिना आहे, अस्सल दागिना। या उत्कट प्रीतीमध्ये धर्म जात प्रदेश हे सगळं गौण ठरतं, आणि या अमर प्रीतीची अमर गीतं युगानुयुगे प्रेमिकांच्या ओठी विहरतात ती अशी। या भावगीतामध्ये कवी अनिल भारती यांनी हिंदी उर्दू शब्दांची गुंफण खूपच सुंदररित्या केलेली आहे। भाषा भगिनींची फुगडी रंगते तरी कशी, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कवी अनिल भारती यांचं हे गीत आहे। गायक आणि संगीतकार गजानन वाटवे। प्रीतीची आसवे पत्थरात पाझरली, प्रीतीची आसवे पत्थरात पाझरली, तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली, तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली।

एकमेकांची भेट होणं, दर्शन घडणं, डोळ्यांनी निरखणं आणि पारखणं हे जेव्हा घडतं तेव्हाच प्रीतीचं बीज मनामनात रुजतं, फुलतं आणि सरते शेवटी त्याचा वटवृक्ष होतो तो असा.

मी नयन स्वप्न वेडा तू धार आसवांची तुझं ओढ तापण्याची हृदयास जाळण्याची. हे शांताराम नांदगावकर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. गायक आणि संगीतकार दशरथ पुजारी. श्रोते हो, आपल्या मैत्रिणीचा नवरा नेमका आहे तरी कसा बरं हे कुतूहल जिवलग मित्र मैत्रिणींना नेहमीच असत. हे भावी नवरदेवाचं कुतूहल व्यक्त करणारी अनेक गाणी आहेत. असंच हे एक गाणं आहे जगदीश खेबुडकर यांचं. प्रभाकर जोग यांच्या संगीत नियोजनामध्ये हे गीत गायलेलं आहे कुमुद कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी.

लटक्या रागाची गोष्टच मोठी आवर असते. लटक्या रागाची गोष्टच मोठी आवर असते. त्याला मनापासून भेटावंसं वाटतं. त्याला मनापासून भेटावंसं तर वाटतंय, पण तो समोर येताच लाजेनं चेहरा झाकला जातो, मान पलीकडे वळवली जाते. हेच सार्थ वर्णन करणारं हे एक भावगीत आहे पी सावळारामांचं. गायक आणि संगीतकार दशरथ पुजारी.

श्रावणातली भिजली रात्र तशात प्रियसखीची भेट, श्रावणातली भिजली रात्र तशात प्रियसखीची भेट, मनमोर न नाचेल तरच नवल म्हणायचं. अशा वेळी मनमोर न नाचेल तरच नवल म्हणायचं. ज्यांना हा सुख लाभ होतो ते प्रेमिक धन्य धन्य होतं.

0: श्रोतेहो आत्ता आपण गुरुनाथ शेणई यांचं गीत ऐकलं. रंजना प्रधान यांच्या संगीत नियोजनामध्ये हे भावगीत गायलं होतं वसंत आजगावकर यांनी. बरं तर श्रोतेहो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीय, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
2: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
1: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
2: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
1: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8380.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा.

पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.

ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज गुरुवार सकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात आरती. 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष. सादर करती आरजी श्रद्धा. 7:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 7:30 आपण ऐकू शकणार आहात इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते आर एस डवरे. 10:20 आम्ही प्रसारित करणार आहोत आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे. 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती. 11:05 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम चिरंतन गाणी, सादर करते श्रीकृष्ण कुलकर्णी. 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते डी एल रामटेके. 1:00 प्रसारित होईल कार्यक्रम विनोबा म्हणे, सादर करती श्रद्धा कराळे. 1:30 आपण ऐकू शकणार आहात स्वर संजीवनी, सादर करते सुहास जोशी. 2:00 आपण ऐकू शकणार आहात गुंजन मनातले ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करत्या ज्योती चौधरी. 3:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम चला जाऊया, सादर करत्या मोहना कारखानीस. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात स्वरसंध्या या कार्यक्रमाचा, सादर करत्या राधिका जोशी. तर ही होती अच्छमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 1 ऑक्टोबर, आजचा दिवस जागतिक वृद्ध दिन आणि आंतरराष्ट्रीय कॉफी दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी 1991 रोजी स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना झाली होती. 1958 रोजी अमेरिकेच्या नासा या अंतराळ संस्थेने आपल्या अधिकृत कार्याची सुरुवात केली. 1978 रोजी तुवालू देशाला युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य मिळाले. 1982 रोजी सोनी कंपनीने जगातील पहिले कॉम्पॅक्ट डिस्क प्लेअर बाजारात आणले. आजच्याच दिवशी 1992 रोजी लोकप्रिय कार्टून नेटवर्क हे दूरचित्रवाणी वाहिनी चॅनलवरती सुरू झाले. आजच्याच दिवशी 1928 रोजी भारताचे पहिले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रिजेश मिश्रा यांचा जन्म झाला होता. 1932 रोजी भारतीय विनोदी अभिनेता आणि दिग्दर्शक मेहमूद अली यांचा देखील जन्म झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT एंड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
3: 9146773425.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT एंड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजे प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: होता

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वचन.
2: कृषी संदेश.

0: शेतकरी बंधूंनो, 1000 PPM तीव्रतेचं द्रावण तयार होण्यासाठी तयार केलेल्या मूळ द्रावणातलं म्हणजेच स्टॉक सोल्युशनमधलं 100 मिली द्रावण घेऊन त्यामध्ये 900 मिली पाणी टाकावं. लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, 100 मिली द्रावण घेऊन मूळ स्टॉक सोल्युशनमधलं किंवा मूळ द्रावणातलं 100 मिली द्रावण घेऊन त्यामध्ये 900 मिली शुद्ध पाणी घ्यावं, म्हणजेच 100 PPM तीव्रतेचं द्रावण आपलं तयार होतं. आणि अशा प्रकारे आपण तयार केलेल्या द्रावणाचं आवश्यकतेनुसार व पाहिजे त्या तीव्रतेचं द्रावण तयार करता येतं. आता यामध्ये उदाहरण देण्यात झाल्यास 10 PPM तीव्रतेचं द्रावण तयार करायचं असल्यास त्याकरता तयार केलेल्या मूळ द्रावणातून 10 मिली द्रावण घेऊन त्यामध्ये 990 मिली, लक्षात घ्या शेतकरी बंधूंना, 10 PPM द्रावण तयार करायचंय, त्याकरता आपण तयार केलेल्या मूळ द्रावणातलं 10 मिली द्रावण घेऊन त्यामध्ये 990 मिली आपण पाणी टाकलं. म्हणजे शेतकरी बंधूंना लक्षात आलं असेल की मूळ द्रावणातून जेवढ्या तीव्रतेचं जेवढ्या PPM चं आपल्याला द्रावण तयार करायचंय तेवढं ते मूळ द्रावणातून तेवढं मिली संजीवक घेऊन नंतर त्यामध्ये 1 लिटर पाणी पूर्ण करण्यासाठी 1 लिटर ते द्रावण तयार करण्यासाठी उरलेलं संपूर्ण पाणी, जसं उदाहरण दिलं आपण आताच की 10 मिली द्रावण घेतलं त्यामध्ये 1 लिटर होण्यासाठी 990 मिली पाण्याची गरज आहे, त्यामुळे त्यामध्ये 10 मिलीलिटर द्रावणामध्ये आपण 990 मिलीलिटर पाणी वापरलं, म्हणजेच आपलं 10 PPM द्रावण तयार झालं. अशा पद्धतीने शेतकरी बंधूंनो, आपण आपल्याला शिफारस केलेल्या आपल्या पिकावरील शिफारस केलेल्या संजीवकाचा वापर करताना ज्या तीव्रतेचं ज्या PPM आपल्याला द्रावण तयार करायचंय त्या तीव्रतेचं त्या PPM आपण द्रावण तयार करून आपल्या वनस्पतीवर आपल्या पिकांवर आपण त्यांचा वापर करू शकतो. आणि नक्कीच संजीवक हे पिकांना वरदान ठरणाऱ्यापैकी एक उपाययोजना आहे आणि याचा शेतकऱ्यांनी त्यांच्या उत्पादन वाढण्यासाठी नक्कीच उपयोग करून घ्यावा आणि नक्कीच शेतकरी बंधू त्याचा उपयोग घेतील अशी अपेक्षा बाळगतो आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आपली रजा घेतो. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
9: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
10: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
9: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
10: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026.
9: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300.
11: किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं बेजुबान या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतरचना रवींद्र रावल यांची, संगीतकार राम लक्ष्मण.

0: हो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
3: द्या. विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं अंजान यांचं गीत. हे गीत आहे एक से भले दो या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: ऐकूया एहसान रिझवी यांची गीतरचना लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे अनिल विश्वास यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत बेकसूर या चित्रपटामधलं.

0: पैसे पाठवायचेत, तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: बैराग या चित्रपटामधलं मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30. तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.
1: हमसे है मुकाबला या चित्रपटामधलं हरिहरन यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. पी के मिश्रा यांच्या गीताला संगीत आहे ए आर रहमान यांचं.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: कार्यक्रमात आता ऐकूया नितीन मुकेश यांनी गायलेलं गीत. ऐकूया जैसी करणी वैसी भरणी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे इंदीवर यांचं. गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती.
2: या चित्रपटामधलं टायटल सॉन्ग आता ऐकूयात. मोहम्मद रफी यांच्या आवाजात आनंद बक्षी यांची गीतरचना. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर, लता मंगेशकर आणि उषा खन्ना यांनी गायलेलं गीत. इंदिवर यांची गीतरचना, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी. हे गीत ऐकणार आहोत होली आई रे या चित्रपटामधलं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि मन्नाडे यांच्या स्वरात. अहिंसा या चित्रपटामधलं गीत. अंजान यांच्या या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.
3: अरे सर उठेगा

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.
3: स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची RJ प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

जानवर या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं जीवनधारा या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ.
1: संगीत नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातनं दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची. ऐकूया आपकी कसम या चित्रपटामधलं हे गीत. आणि या गीताला संगीत साज आहे राहुल देव बर्मन यांचा.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: आपण ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल आणि मनहर उदास यांच्या आवाजामध्ये. हिरो चित्रपटातील हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरीलाल.

0: हिरो या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेला.
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
0: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत एक नारी दो रूप या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं नक्षलालपुरी यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे गणेश यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे इश्क पर जोर नाही या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांच्या गीतांना संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं गीत. गीतकार यशवंत देव यांचं संगीत असलेलं हे गीत आहे माझा मुलगा या चित्रपटामधलं.

0: देशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: जाने जा या चित्रपटामधलं गुलशन बावरा यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरसह उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: हे गीत आपण ऐकणार आहोत मन्नाडे यांच्या स्वरात. आनंद बक्षी यांची गीतरचना, गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं. हे गीत आहे क्रोधी या चित्रपटामधलं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी. संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा. गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर. सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर।
7: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती। 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास। आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूयात जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात, जगदीश खेबुडकर यांचं गीत। गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी आणि हे गीत ऐकूयात अनोळखी या चित्रपटामधलं।

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत संगीतकार यशवंत देव यांचं लता मंगेशकर यांच्या स्वरात. आणि हे गीत ऐकूयात कामापुरता मामा या चित्रपटामधलं.

आता ऐकूयात ग दि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. वरदक्षिणा या चित्रपटामधलं हे गीत संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात, जगदीश खेवडकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे राम कदम यांचं. आणि हे गीत ऐकणार आहोत पाहुणी या चित्रपटामधलं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स.
2: ऐकूयात पी सावळाराम यांचं गीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि हे गीत आहे पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटामधलं.

0: रसिका हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 1 ऑक्टोबरच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. कॅनडाच्या उत्पादनांवर अमेरिकेची बंदी, 1 अब्ज डॉलरच्या आयातीवर निर्बंध लागू. कॅनडातून होणाऱ्या सुमारे 1 अब्ज डॉलरच्या आयातीवर अमेरिकेने बंदी लागू केली असून यामध्ये मद्य, दुग्धजन्य पदार्थांपासून मोटारसायकली पर्यंतच्या वस्तूंचा समावेश आहे. अमेरिका कॅनडामधील द्विपक्षीय व्यापार 880 अब्ज डॉलर असून त्या तुलनेत हे निर्बंध मर्यादित असले तरीही यातून दोन्ही देशातील संबंधांमध्ये तणाव वाढणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी मंदीच्या काळातील कायद्याचा आधार घेत कॅनडातून आयात होणाऱ्या सुमारे 20 अब्ज डॉलरच्या वस्तूंवर 50% शुल्क लागू केले होते. कॅनडाकडून अमेरिकी दुग्धजन्य पदार्थ, मोटर वाहने आणि मद्य उत्पादकांशी भेदभाव केला जात असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून कॅनडानेही अमेरिकी वस्तूंवर 15, 25 आणि 50% शुल्क लागू केले. या प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी कॅनडातील काही वस्तूंच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. अमेरिकी वेळेनुसार मंगळवारी मध्यरात्री ही बंदी लागू झाली. आता वळूया पुढील बातमीकडे. अमेरिकेची उदासीनता, सीमेपलीकडील दहशतवादाबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे सूचक विधान. सीमेपलीकडील दहशतवाद हा भारताची महत्वाची समस्या आहे, मात्र भारताच्या भागीदारांनी याबाबतची चिंता समजून घेतली नाही तर त्याचा द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होतो, असे प्रतिपादन करून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारत अमेरिका संबंधांबाबत मंगळवारी भाष्य केले. अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमधील सुधारणेच्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी सीमेपलीकडील दहशतवादाच्या मुद्द्यावर अमेरिकेची उदासीनता सूचित केली. आशिया सोसायटीने आयोजित केलेल्या एका विशेष संवाद कार्यक्रमात जयशंकर यांनी भारतीय अमेरिकन सदस्य आणि धोरण तज्ञांना संबोधित केले. अमेरिका भारत संबंध, विशेषतः गेल्या वर्षभरातील व्यापार आणि शुल्काशी संबंधित घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आणि द्विपक्षीय संबंध चांगल्या मार्गावर आणण्यासाठी काय करावे लागेल या प्रश्नावर जयशंकर यांनी याबाबत भाष्य केले. असे प्रतिपादन करून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारत अमेरिका संबंधांबाबत मंगळवारी भाष्य केले. अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमधील सुधारणेच्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी सीमापलीकडील दहशतवादाच्या मुद्द्यावर अमेरिकेची उदासीनता सूचित केली. आशिया सोसायटीने आयोजित केलेल्या एका विशेष संवाद कार्यक्रमात जयशंकर यांनी भारतीय अमेरिकन सदस्य आणि धोरण तज्ञांना संबोधित केले. अमेरिका भारत संबंध, विशेषतः गेल्या वर्षभरातील व्यापार आणि शुल्काशी संबंधित घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आणि द्विपक्षीय संबंध चांगल्या मार्गावर आणण्यासाठी काय करावे लागेल या प्रश्नावर जयशंकर यांनी याबाबत भाष्य केले. जगातील बहुतांश देशांचे अमेरिकेशी अधिक कठीण संबंध राहिले आहेत. असे असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अलीकडे अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधात किंचित सुधारणा झाल्याचे जयशंकर यांनी सूचित केले. भारतासाठी दहशतवादाचा मुद्दा महत्वाचा आहे. एक देश म्हणून कदाचित असे फार थोडे देश आहेत ज्यांना अनेक दशकांपासून जाणीवपूर्वक सुनियोजित धोरणाचा भाग म्हणून शेजारी देशाकडून आम्ही अनुभवत असलेल्या दहशतवादाला सामोरे जावे लागले आहे, असे जयशंकर यांनी पाकिस्तानचा उल्लेख करून सांगितले. आता वळूया पुढील बातमीकडे. कुशावर्त महिनाभर बंद राहणार. सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण 31 ऑक्टोबरला होणार असून त्यापूर्वी त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्ताच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्यासाठी बुधवार 30 सप्टेंबर पासून पुढील महिनाभर कुशावर्त परिसर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी दिली. सन 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या सोहळ्यासाठी साधू महंतांसह देश विदेशातून लाखो भाविक त्र्यंबकेश्वर येथे येणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर आणि कुशावर्त या ठिकाणांना विशेष धार्मिक महत्व आहे. साधू महंत आणि भाविक कुशावर्तात अमृत स्नान करतात, त्यामुळे कुशावर्त परिसराची स्वच्छता, दुरुस्ती आणि नूतनीकरणाला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. नूतनीकरणात विविध कामे केली जाणार असल्याने कुशावर्त बंद ठेवावे लागणार आहे. कुशावर्तातील पाणी काढून नूतनीकरणाची कामे करावी लागणार असल्याने हा परिसर 30 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 31 ऑक्टोबरला नूतनीकरण झालेल्या कुशावर्ताचा शुभारंभ आणि ध्वजारोहण एकाच वेळी होईल, असे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी यावेळी सांगितले. ध्वजारोहणापूर्वी सर्व कामे पूर्ण करून परिसर सज्ज करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्यामुळे पुढील महिनाभर भाविकांना कुशावर्तात स्नान न करताच माघारी परतावे लागणार आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. दिवाळी फराळाचा स्वाद आता साता समुद्रापार. दिवाळी हा केवळ प्रकाशाचा नाही तर नात्यांमधील आपुलकी घट्ट करणारा सण आहे. यासाठी नाशिकच्या पोस्ट विभागाने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. नाशिकहून आता तब्बल 219 देशांमध्ये दिवाळीचा फराळ पाठवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मागील वर्षी युद्धजन्य परिस्थितीमुळे काही देशांमधील टपाल सेवा बाधित झाली होती, ज्यामुळे 192 देशांपर्यंतच फराळ पोहोचू शकला होता. मात्र यंदा परिस्थिती पूर्वपदावर आल्याने हा परीघ वाढवून 219 देशांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे. देशात सर्वाधिक फराळ परदेशात पाठवणारे मुख्य डाकघर म्हणून नाशिक जीपीओचा दबदबा आहे. मागील वर्षी एकट्या नाशिक जीपीओ मधून 530 नागरिकांनी विविध देशांमध्ये फराळाचे पार्सल पाठवले होते. यंदा हा आकडा 1000 टप्प्यावर नेण्याची महत्वाकांक्षी उद्दिष्ट पोस्ट विभागाने ठेवली आहेत. परदेशात आपल्या माणसांना घरच्या फराळाची गोडी चाखता यावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता यंदा आम्ही सेवेचा परीघ आणखी वाढवला असून नागरिकांपर्यंत सहज पोहोचण्यासाठी विशेष नियोजन केले आहे, असे नाशिक पोस्ट विभागाचे अधीक्षक प्रफुल्ल वाणी यांनी सांगितले आहे. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
2: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं गीत सुवासिनी या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सोबती या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना आहे गंगाधर महांबरे यांची. गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी. आणि हे गीत ऐकूयात टी मीना यांच्या आवाजात.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुधीर मोघे यांचं गीत रंजना जोगळेकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. हे गीत ऐकूया लक्ष्मीची पावलं या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात शिकलेली बायको या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि हे गीत ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या सोबत ललिता फडके यांनी गायलेलं चिमण्यांची शाळा या चित्रपटामधलं गीत.

घरात गवत नाही न खपत तसच गवत रानामंदी भरून मुठीत मुळात छाटीत फेकत पाहिजेत उन्हामंदी रानातला

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. कार्यक्रमात आता ऐकूयात जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतर गीत आपण ऐकणार आहोत. देवा तुझे सोन्याची जेजुरी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं. गीताला संगीत दिला आहे राम कदम यांनी. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 53। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेले आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेले काही निवडक अभंग। रामचंद्र कृष्णाजी फाटक म्हणजेच राम फाटक यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1917 रोजी अहिल्यानगर येथे झाला। ते मराठी गायक संगीतकार होते, तसेच त्यांनी संगीत नाटकातून देखील कामं केली। त्यांनी MA सह BT ही पदवी संपादन केली। त्यांनी काही काळ नगरला शिक्षकाची नोकरी केली। संगीताचा नाद त्यांना लहानपणापासूनच होता। भास्कर गोडबोले यांच्याकडून आणि गंधर्व महाविद्यालयातून मिळालेलं ख्याल गायकीचं शिक्षण आणि JL रानडे यांच्या सुगम गायनाच्या मैफिलीच्या अनुभवानं त्यांची गायनाची बैठक विकसित झाली। रामभाऊ फाटक मुळातले ख्याल गायक, त्यामुळे त्यांचा रियाझी गळा, लयींचा उत्तम अंदाज आणि आपल्या गुरूंकडून मिळालेली सुगम संगीताची सौंदर्य दृष्टी या सर्वांची चुणूक त्यांनी गायलेल्या आणि स्वरबद्ध केलेल्या गाण्यांतून दिसते। रामभाऊंचं क्रमिक विद्याशिक्षण चालू असतानाच त्यांनी पुण्यात राहून ग्वाल्हेर गायकीचे धडे घेतले। बालगंधर्वांनी नाटक कंपनीत येण्याचं आमंत्रण देऊनही शिक्षणाच्या कारणासाठी त्यांनी त्यांना नकार दिला। त्यांच्या संगीताच्या कारकिर्दीचा मोठा भाग ते आकाशवाणीत असताना घडला। त्यांनी आकाशवाणी पुणे आणि नागपूर येथे संगीत सेवा केली। ग दि मा आणि सुधीर फडके यांच्या मूळ गीत रामायणामधली 5 गाणी त्यांनी गायली होती। त्यांच्या संगीत नियोजनामध्ये पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेले अभंग खूप लोकप्रिय झाले। अभंगासोबत अनेक भावगीतं देखील त्यांनी स्वरबद्ध केली आहेत। अंतरीच्या गूढगर्भी एकदा जे वाटले, दिसली सतू फुलले ऋतू, डाव मांडून भांडून मोडू नको, सखी मंद झाल्या तारका, अशी त्यांनी स्वरबद्ध केलेली भावगीतं प्रचंड गाजली। आजच्या कार्यक्रमात श्री विठ्ठलाच्या संगीतकार राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेल्या आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेल्या काही निवडक अभंगांचा आस्वाद घेऊया। रसिक हो, आकाशात ढगांची गर्दी व्हायला लागली की उन्हाने तप्त झालेल्या धरित्रीला पाऊसधारांची ओढ जशी लागते, अगदी तशीच ओढ आषाढाच्या चाहुलीने प्रत्येक वारकऱ्यांच्या मनात जागते। आज शेकडो वर्षांपासून पंढरीच्या वाटेवर अशा लक्ष लक्ष वारकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या चालताना दिसतात। विठ्ठल, विठोबा, विठाई, पांडुरंग, पंढरीनाथ अशा विविध नावांनी ओळखला जाणारा तो जगजेठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे। सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून विविध राजे राजवाडे सरदारापर्यंत आपण सगळेजण ज्याची भक्ती करतो तो प्रसिद्ध विठोबा म्हणजे मराठी माणसांचा मायबाप, ज्याच्या पायावर कोणीही डोकं ठेवू शकतो असा साधा सरळ देव म्हणजे पांडुरंग, ज्याच्या दारी जातीभेदांची बंधनं निखळून पडतात तो विठोबा म्हणजे अनेकांचा प्राणसखा। त्याचे दर्शन घेण्यासाठी देहू आळंदीपासून ते राज्य परराज्यातून लाखो वैष्णवांच्या शेकडो दिंड्या टाळ मृदंगाचा गजर करत आषाढी वारीसाठी चंद्रभागेच्या तीरावर येऊन दाखल होतात। पंढरीतील कणाकणात त्यांना विठोबा दिसत असतो। समोर येणाऱ्या प्रत्येक वैष्णव भक्तात त्यांना माऊली दिसत असते। पंढरीतील श्री विठ्ठल मंदिरावरचा झळकणाऱ्या कळसाचं दर्शन घेऊन देखील
त्या वारकऱ्यांची विठ्ठल दर्शनाची आस शांत होते. ज्याच्या फक्त दर्शनाने जन्माला आल्याचं सार्थक होतं तो देव म्हणजे श्री विठ्ठल. श्री विठ्ठल असा एक देव आहे ज्याच्याजवळ कोणतेही शस्त्र नाही, एकादशीच्या उपवासाशिवाय ज्याच्या भक्तीत कोणतीच कठिणता नाही, कुठल्याही व्रतवैकल्याचा बळीवार नाही, जो फक्त भक्तीचा भुकेला आहे, युगानुयुगे भक्तांसाठी विटेवर उभा असलेला हा विठ्ठल म्हणजे अतिशय साधा भोळा देव. जो भक्त भक्तिभावाने प्रेमाने हाक मारेल त्याला तेवढ्याच प्रेमाने ओ देणारा हा सखा पांडुरंग म्हणूनच कोट्यावधी मराठी जनांचा जीवनाधार आहे. पंढरीची वारी, संतांचे दर्शन आणि रामकृष्ण हरी या मंत्राचा ध्यास ही महाराष्ट्रातील कोट्यावधी लोकांची जगण्याची त्रिसूत्री आहे. अशी एकरूपता देणारी, समरूपता साधणारी, देहभान विसरायला लावणारी पंढरीची वारी आयुष्यात एकदा तरी घडावी अशी प्रार्थना, कामना, याचना करूया. कारण पंढरीशी जाता जीवाला काय सुख वाटतं याचा अनुभव किमान एकदा तरी घडावा अशी श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करूया. मंडळी, आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करूया संत सेना महाराज यांच्या एका सुंदर अभंगाने. या अभंगात त्यांनी पंढरीला जायचं महात्म्य सांगितलं आहे. पंढरपूर हे अनंत तीर्थांचं माहेर आहे. पंढरपूरला गेल्यावर जीवाला सुख लाभतं. मनाला सुख लाभणं म्हणजे आयुष्याला चैतन्याचा स्पर्श होणं. सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. वस्तू किंवा गोष्टी असल्या की सुख आणि त्या नाहीशा झाल्या की दुःख हे व्यवहाराचं गणित आहे. हे सुख क्षणभंगूर वा तात्पुरतं असतं. मात्र भक्तिरसातून मिळणारं सुख अक्षय अवीट असतं. या सुखाला अंतपार नसतो. भक्तिरसाचं सुख आयुष्याला कृतार्थ करतं, धन्यतेचा अनुभव देतं. सावळ्या विठ्ठलाच्या भक्तिप्रेमाचं सुख अनुपमेय आहे. हे सूत्र संत सेना महाराज यांनी या अभंगात मांडलं आहे. पंढरपूर हे तीर्थांचंही तीर्थ आहे. पृथ्वीवरचं हे भक्तीचं आगळं वेगळं माहेरघर आहे. विटेवर उभा असलेला विठुराया हा पंढरीचा राजा असून तो सर्वांची काळजी घेणारा आहे. आपल्या भक्तांचं क्षेम तो वाहतो, त्यांची सर्वपरीने काळजी घेतो. या अभंगात संत सेना महाराज म्हणतात, पंढरपूरला गेल्यावर जीवाला वेगळंच सुख लाभतं. पंढरीच्या विठ्ठलाला म्हणजे केशवाला भेटलं की मनाला अतिशय आनंद होतो. साऱ्या त्रिभुवनात या सुखाला उपमा नाही. विठूनामाच्या गजराने आणि दिंड्या पताका यांनी ही नगरी गजबजून जाते. इथली चंद्राकार वाहणारी चंद्रभागा आणि परमभक्त पुंडलिक या समान अवघ्या त्रैलोक्यात काहीही नाही. संत सेना महाराज म्हणतात, विठ्ठलाच्या सहवासाशिवाय इतर कुठेही जीवाला विश्रांती नाही. ऐकूया संगीतकार राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेला संत सेना महाराज यांचा अभंग क्रमांक 4. गायला आहे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेट ताची.

मित्रांनो, यानंतर ऐकूया संगीतकार राम फाटक यांनी राग भटियार या रागामध्ये स्वरबद्ध केलेला शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांनी रचलेला एक सुरेख अभंग गायला आहे पंडित भीमसेन जोशी यांनी. या अभंगातील शब्द हे केवळ रूपकात्मक शब्द नाहीत, तर ती संत एकनाथ महाराज यांच्या अनुभूतीची शब्दरूपातली अभिव्यक्ती आहे. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. संत एकनाथ महाराज या अभंगात म्हणतात, मनुष्याचा देह हा केवळ त्याचा नाही, त्यात कुणी मी नाही तर पांडुरंग आहे. काया ही देवाची पंढरी आहे, कारण यात तो परमेश्वर विठ्ठल आत्मरूपाने राहतो आहे, प्रकाशरूपाने नांदतो आहे. मनातला भक्तिभाव हा तरल असतो, जलाप्रमाणे तो सहज आणि सर्व अडथळे बाजूला सारून वाहतो. म्हणून या कायारूप पंढरीत ही भावभक्तिरूप भीमा वाहते आहे. या भीमाचा अर्थ शक्ती असा होतो. त्या भावरूपी भीमेचे किनारी शोभून दिसणारा आत्मरूपी पांडुरंग कटेवर हात ठेवून उभा आहे. या कायारूप पंढरीत देखील वाळवंट आहे. भावभक्तीचे भीमाकाठीचे हे वाळवंट आहे दया क्षमा शांतीचे, जेथे वैष्णवांचा सत्संग लाभतो. याच कायारूप पंढरीत ज्ञान ध्यान पूजा भाव विवेक आणि आनंदाचा मधुर ध्वनी वेणुनाद घुमतो आहे. हा वेणुनाद आहे प्रणवाच्या अनाहताचा, जो अंतरी घुमत आहे. काया ही एक अद्भुत गोपालकाला देखील आहे. हा गोपालकाला 10 इंद्रियांचा आहे. गोपाळकाल्यात जसे वेगवेगळे स्वाद असतात, तशीच ही 10 इंद्रिये सुद्धा वेगवेगळ्या विषयांसाठी आहेत. त्यांचे वेगवेगळे रसास्वाद आहेत, पण आता ते भिन्न रसास्वाद राहिलेच नाहीत. तर भक्ती हा एकच रस आणि भक्ती हा एकच विषय राहिला आहे. या गोपाळ काल्याचा स्वाद एकच आहे, तो म्हणजे आनंद भाव. संत एकनाथ महाराज पुढे म्हणतात, काया हे तीर्थक्षेत्र आहे आणि क्षेत्रज्ञ श्री पांडुरंग येथे वास करतो आहे. ही चैतन्यरूपी पंढरी एकनाथ महाराज यांनी सर्वच देहांमध्ये, जनांमध्ये, वनांमध्ये, चराचरात पाहिली. ते त्याची अनुभव रूप वारी अविरत करत आहेत. या निमित्ताने आपल्या देहासाठीच का होईना, आपल्या हृदयासाठीच का होईना, पण विठ्ठल नामाचा गजर होवो. आणि या निमित्तातून मनुष्याला आपल्या कायारूप पंढरीत विठ्ठल वास करतो याचा बोध होवो. आणि या कायारूप पंढरीची वारी घडून आत्मारूपी पांडुरंगाचे दर्शन घडो, हीच श्री विठ्ठल

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेले आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेले काही निवडक अभंग. कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यावर ऐकूया जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी रचलेला एक सुंदर अभंग. गायला आहे पंडित भीमसेन जोशी यांनी, संगीत राम फाटक यांचे. आता कोठे धावे मन तुझे चरण देखिली या.

अवस्था जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थांच्या पलीकडे असलेली अवस्था आहे. ही अवस्था म्हणजे साक्षीभाव आणि शुद्ध चैतन्य, जिथं मन आणि इंद्रियांच्या पलीकडे जाऊन आत्म्याचा अनुभव घेतला जातो. या अवस्थेत माणूस स्वतःच्या आत्म्याशी एकरूप होतो. त्याला मी आणि ब्रह्म यात कोणताही भेद दिसत नाही. तुर्यावस्था म्हणजे शुद्ध चैतन्याची किंवा आत्म्याची जाणीव. आपण आपल्या मनाच्या पलीकडे जातो आणि स्वतःच्या अस्तित्वासही एकरूप होतो. भगवंताच्या चरणाठाई मन एकदा गुंतलं की किंचितही थकवा येत नाही. उलट थकवा क्षीण असलाच तर तो दूर होतो. अभंगाचा तिसरा चरण आपल्या रसनेची स्थिती वर्णन करणारा आहे. भगवंताचे निस्सीम प्रेम मनामध्ये उत्पन्न झाले आहे, त्यामुळे जिभेला त्याचेच नाम घेण्याचा छंद लाभला आहे. दुसरं काहीच जिभेला गोड लागत नाहीये. संत तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या जिभेला विठ्ठल नामाच्या गोडीचा अनुभव आला आहे. आता माझ्या रसनेला नामाशिवाय दुसरं काहीही नको आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणत आहेत की विठ्ठल नामाचे स्मरण केल्याने स्वस्वरूपाचे ज्ञान झाले, ब्रह्मानंदाचा अनुभव आला, परब्रह्माशी एकरूपता आली. हा आनंद अखिल ब्रह्मांडाला व्यापणारा आहे. त्यासाठी विठ्ठल म्हणजे परब्रह्मा एवढे मोठे माप आहे. थोडक्यात म्हणायचं तर हा आनंद अवर्णनीय आहे आणि त्याची मोजणी करायची असेलच तर अशा भक्ताला पण ब्रह्मरूपच व्हावं लागेल. संत तुकाराम म्हणतात की सर्व सुखाची मोजणी करायची तर श्री विठ्ठल नाम हेच आपल्यासाठी सर्वात मोठं योग्य

रसिक हो, आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेचा हा अतिशय सुबोध अभंग आहे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांचा अभंग क्रमांक 614. गायला आहे पंडित भीमसेन जोशी यांनी आणि स्वरबद्ध केला आहे राम फाटक यांनी. अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगी राज विनवणे मना आले वो माये. संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की या जगात जे पाहायचं ते पाहिलं, जे जाणायचं ते जाणलं, आता त्याच्या पलीकडे पाहायचं आहे. हे जे पाहायचं आहे ते काय आहे, तर ते निरंजन आहे. निरंजन

संस्कृतच्या नादात साठवलेली व्यंगता म्हणजे देह तादात्म्य बुद्धी नाहीशी होऊन परिपूर्ण आत्मस्वरूप ज्ञान प्राप्त झालं आहे. चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला, तैसा म्या देखिला निराकार वो माये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, मी तो निराकार पाहिला. आता निराकार असणं आणि ते पाहणं या दोन्ही गोष्टी विरुद्धार्थी आहेत. जर तो निराकार आहे तर मग तो मी पाहिला हे कसं? तर चंदन जसा सुगंधाने भरून जातो आणि अश्वत्थ म्हणजे पिंपळ पानांनी फुलून जातो, तसा मी त्याला निराकार पाहिला आहे. चंदनात चंदनाचा गंध ओतप्रोत भरला असतो, त्याच्या कणाकणात सुवासाचा घमघमाट सुटला असतो. त्याच्यामधला तो सुगंध हा फक्त अनुभवायचा असतो. अश्वत्थ म्हणजे पिंपळ जेव्हा हिरव्या कोवळ्या पानांनी बहरून येतो, पान न पान सळसळत असतं, झळाळत असतं, चैतन्याची पखरण करत असतं, तेव्हा त्याच्याकडे पाहताना देहभान उरत नाही. त्याचं हे बहरणं, त्याचं हे फुलणं फक्त केवळ अनुभवणं असतं. तसं हे निराकार पाहणं हे फक्त अनुभवणं आहे. माऊली ज्ञानेश्वरांना हा जो अनुभव झाला आहे तो निर्गुण निराकाराचा, चैतन्याचा, परब्रह्माचा आहे. परंतु ज्ञानेश्वर महाराज त्या ज्ञानाला सगुणात आणत आहेत आणि निर्धारपूर्वक सांगत आहेत की तो मी पाहिलेला जाणलेला निराकार ज्ञानसागर म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून रखुमादेवीवर विठ्ठलच आहे. ऐकूया श्रोते हो, संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेल्या आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेल्या काही निवडक अभंगांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राईड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आत्ताच संपर्क करा 9420450.
1: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
2: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत ग. दि माडगुळकर यांचं गीत माणिक वर्मा यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिले आहे पु ल देशपांडे यांनी. आणि हे गीत ऐकूया देव पावला या चित्रपटामधलं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक।
2: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं, तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: स्वतःच रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे ईर्षा या चित्रपटामधलं जगदीश खेवळकर यांचं गीत. ऐकूया उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स.
2: आता ऐकूयात बहिणाबाई चौधरी यांचं गीत मानिनी या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

रेडिओ विश्वासच्या रसिक श्रोत्यांना डॉक्टर अरुणा पाटीलचा नमस्कार. मंडळी, दरवर्षी 1 ते 7 ऑक्टोबर हा जागतिक वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा होतो. वने, त्यातील वृक्ष, वेली, वनस्पती, पशु, पक्षी, कीटक या सर्वांचाच यात समावेश होतो. भारत देश जैवविविधतेत वरच्या क्रमांकावर आहे, म्हणून प्रत्येकानेच वनाचे व वन्यजीवांचे रक्षण केले पाहिजे. हाच हा वन्यजीव सप्ताह साजरा करण्याचा हेतू आहे. त्या निमित्ताने आपण भारतातील काही वनांची, जंगलांची माहिती घेऊ. आज 1 ऑक्टोबर, आज आपण बंगालचे सुंदरबन या जंगलाविषयी माहिती घेऊ. सुंदरबनातून अनेक लहान सहान नद्या वाहतात, त्या बंगालच्या उपसागराला मिळतात. सागरी भरती ओहोटीमुळे सुंदरबनात अनेक अरुंद जलमार्ग, बेटे, पाणथळ जागा तयार झालेल्या आहेत. सरिता आणि सागर यांच्या मिलनातून निर्माण झालेला अमोल निसर्ग ठेवा म्हणजे सुंदरबन. इथे धुवाधार पाऊस पडतो. 2/3 अरण्य भरतीच्या पाण्यात बुडालेले असते. वृक्ष, वेली, वनस्पती पाण्यात बुडतात, मग साऱ्याच वन्यजीवांची धांदल उडते. ते कोरड्या जागी सुरक्षित आसरा शोधण्यासाठी पळापळ करतात. गोगलगाई झाडांच्या शेंड्यावर जाऊन बसतात. भरतीसोबत पाण्यात वाहत आलेले जीव खाण्यासाठी मगरी, खेकडे, शार्क मासे धडपड करतात. बगळे, करकोचे, टिटव्या, बलाक हे पाणपक्षी किनाऱ्याकडे वाहत येणारे छोटे खेकडे किडे खाण्यासाठी गर्दी करतात. समुद्रातील शिकारी प्राणी पाण्याबरोबर वाहत अरण्य प्रदेशात येऊन शिकार शोधतात. ही सागराची भरती ओहोटी सुंदरबनातील साऱ्याच जीवांचे उदरभरण करते. सुंदरबनातील वाघ उत्कृष्ट जलतरणपटूच आहेत. खाडीतील भरती ओहोटीतही ते पोहोतात. पाण्यातील कासवे, मासे, जल घोरपडी खातात. समोर आलेल्या चितळ रांड डुकरांचे शिकार करतात. कधीतरी बेसावध वाघ भरतीच्या वेळी मगर किंवा शार्क मासा यांच्या तावडीत सापडतो. मच्छीमाराच्या नौकेत मासे दिसल्यास वाघ त्यावर डल्ला मारतो. सुंदरबनातील खारफुटीच्या जंगलाला मंगल वन असे म्हणतात. इथे अनेक जातीच्या वृक्ष वनस्पतींचे दर्शन घडते. सुंदर ही वनस्पती इथे सर्वत्र आढळते, म्हणूनच सुंदरबन असे नाव पडले. खारफुटीचे मंगलवन हे किनाऱ्यावरील पर्यावरण राखणारे सुरक्षा कवच आहे. मंगलवनातील झाडे झुडपे भरतीच्या लाटांना अडवतात. किनाऱ्याची माती वाहू न देता किनाऱ्याचे रक्षण करतात. अचानक येणाऱ्या वादळापासून किनाऱ्यावरील वस्त्यांचे रक्षण करतात. वारा व लाटांचा वेग रोखून धरतात. माणसांचे तसेच त्यांच्या मालमत्तेचेही रक्षण करतात. पाण्यात सडलेल्या वनस्पतींपासून पौष्टिक खाद्य तयार होते. पाण्यातील मासे व इतर अनेक जीवांचे या खाद्यावर पोषण होते. खेकडे व मासे यांच्या उत्पन्नात वाढ होते. शार्क मासे भरतीच्या वेळी नदीच्या मुखातील गोड्या पाण्यात शिरतात. मंगलवनातील वनस्पतींच्या मुळाशी अंडी घालतात. खेकडे, झिंगे, बांगडे, कोळंबी, बेडूक व इतरही अनेक जलजीव पाण्यातील

0: अंबी, बांगडे हे सारे काही नैसर्गिक मिळते, शिवाय विनामूल्य. किनाऱ्याचे पर्यावरण राखणारे आणि माणसाला जगण्याचे उत्पन्न देणारे खारफुटीचे मंगलवन ही माणसाला लाभलेली निसर्ग दत्त देणगी आहे. सुंदरबनात पावसाचा काहीच नियम नसतो. पाऊस पडून गेल्यावर आकाशात सूर्य तळपू लागला की सुंदरबनात उष्णता व दमटपणा वाढतो. त्यावेळी चितळ्यांचे करप झुडपांखाली रवंत करीत विश्रांती घेताना दिसतात. चरबीने फुगलेल्या रानडुकरांचे कळप सर्वत्र दिसतात. वनस्पतींची मुळे खाण्यासाठी त्यांची एकच धांदल उडत. सुंदरबनामधली मगर. सुंदरबन म्हणजे निसर्ग आणि पर्यावरणाचा वेगळाच आविष्कार. हे एक सागरी अरण्य आहे. सागरी वृक्ष, वेली वनस्पती म्हणजेच मानग्रूव्हने आच्छादलेले आहे. पावसाचे प्रमाण इथे जास्त असल्याने हे जंगल पाण्यातच बुडालेले दिसते. इथल्या पर्यावरणाशी सारेच पशु पक्षी कीटक व वन्यजीव एकरूप झालेले दिसतात. या जंगलाच्या नावातच सारे काही दडलेले आहे. नावेतून जलप्रवास करीतच आपण सुंदरबन पाहू शकतो. किनाऱ्यावर वाळूत पसरलेली मगर दिसते. जबडा वसून ती उन्हाचा आनंद लुटत असते. काही पाण पक्षी तिच्या दातातील किडे खाण्यासाठी जबड्यात शिरतात, पण मगर या पाण पक्ष्यांना काहीच इजा करत नाही. उलट त्यांना ती आपले मित्रच समजते. गोड्या पाण्यातील मगर, खाऱ्या पाण्यातील मगर व लांबोड्या तोंडाची सुसर अशा तीन जाती इथे आढळतात. सुंदरबनात खाऱ्या पाण्यातील मगरी आहेत. या मगरींची लांबी 15 ते 20 फुटांपर्यंत असते. वजन 300 ते 400 किलो भरते. गोड्या व खाऱ्या पाण्यातील मगरी सारख्याच दिसतात. खाऱ्या पाण्यातील मगरींचे तोंड व जबडा गोड्या पाण्यातील मगरीपेक्षा लांब रुंद दिसतो. पाठीवरच्या कातडीत पिवळसर झाग दिसते. डोळ्यावरही खवले असतात. पाठीवरही खवले दिसतात. कातडीचा रंग शेवाळासारखा दिसतो. समुद्राला नद्या मिळतात. तेथे नदी मुखावरील जलाशयात खाऱ्या पाण्यातील मगरींचे घर असते. दलदलीत तसेच सागरी खाडीत राहणे त्या पसंत करतात. जबड्यातील करवतीसारख्या दातांनी भक्ष्य पकडून त्या खातात. मासे हेच त्यांचे प्रमुख अन्न आहे. बेटावरील वा किनाऱ्यावरील झुडपात त्या लपून बसतात. तिथे चरणारी गाय बैल म्हैस ते जबड्यात पकडून नेते. शेळी मेंढी वाघ माणूस यांचाही समाचार घेते. तामिळनाडूतील कावेरी नदी व समुद्राच्या संगमावर खाऱ्या पाण्यातील मगरी आहेत. अंदमान निकोबार, ओरिसा, केरळ, इंडोनेशिया, म्यानमार, श्रीलंका, फिजी, फिलिपाईन्स यांच्या किनाऱ्यावरही खाऱ्या पाण्यातील मगरी दिसून येतात. खाऱ्या पाण्यातील मगरींचा मिलन काळ हिवाळ्यात असतो. गवत पालापाचोळा माती वापरून मादी झुडपात घरटे बांधते. लांबी रुंदी खोली पुष्कळ असते. मिलन काळानंतर मादी 25 ते 50 अंडी घालते. अंडी गवत वाळू पालापाचोळ्याने झाकून टाकते. 3 महिने पहारा देत अंड्यावर बसते. 3 महिन्यानंतर पिले बाहेर येतात. त्यांचा आवाज ऐकू आल्यावर मगर त्यांना घरट्यामधून बाहेर काढते. तोंडात पकडून त्यांना पाण्यात नेते. 3 महिने त्यांना भरवते. नंतर पिले स्वतंत्रतेने जगतात. काही मांसाहारी प्राणी मगरींची अंडी पळवतात. कातडीसाठी त्यांची हत्या होते. कातडीपासून जॅकेट, पर्स, सुटकेस बनवल्या जातात. त्यांच्या प्रजननाच्या जागी माणसाने आक्रमण केले, त्यामुळे या मगरी दुर्मिळ झाल्या होत्या. आता त्यांच्या संगोपनासाठी ठिकठिकाणी प्रजनन केंद्रे सुरू आहेत. सुंदरबनातही मगर पालन केंद्र आहे. इथे खाऱ्या पाण्यातील मगरींची अंडी उबवून पिलांचे संगोपन करण्यात येते. नंतर त्यांना बंगालच्या खाडीत सोडून त्यांचे पुनर्वसन करण्यात येते. धन्यवाद. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध. त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. पी सावळाराम यांचं बोलकरीन या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे वसंत देसाई।

0: नमस्कार रसिक हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. द बॉम्बे ब्लड फॅन्टसी फिल्म स्क्रीनिंग या विषयावर श्री आशिष चव्हाण यांनी घेतलेली एक आगळी वेगळी मुलाखत. सहभागी कलाकार, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते गौरव ठाकूर, निर्माते नील कोठारी आणि खास जर्मनहून आलेले अभिनेते फिलिप बॉमगार्टन. आपण ही विशेष मुलाखत ऐकणार आहोत गुरुवारी दिनांक 1 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 3:15. तेव्हा ऐकायला विसरू नका ही विशेष मुलाखत.
1: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा, घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं हे गीत आता ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं. आणि हे गीत ऐकणार आहोत मुंबईचा जावई या चित्रपटामधलं.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता आपण ऐकणार आहोत ती मी नव्हेच या चित्रपटामधलं शारदा यांनी गायलेलं रमेश आणावकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सूरज यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. एक धागा सुखाचा या चित्रपटामधलं मधुकर जोशी यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं. आणि हे गीत ऐकूयात वसुमती दांडे आणि स्नेहल भाटकर यांच्या आवाजात.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात बिखरे मोती या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: अबोध या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत हेमलता आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजामध्ये. गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन.

0: नमस्कार रसिकहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, तुम्ही रोजच्या व्यवहारासाठी UPIचा वापर करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे. येत्या 2 ऑक्टोबर 2026 म्हणजेच गांधी जयंतीच्या दिवशी देशातील काही व्यापारी आणि किरकोळ विक्रेते नो UPI डे या प्रतिकात्मक आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. या दिवशी सहभागी दुकानदार आपल्या QR कोड आणि UPI साऊंड बॉक्सवर काळं कापड लावून UPI पेमेंट स्वीकारणार नाहीत अशी माहिती आहे. या आंदोलनामागचं प्रमुख कारण म्हणजे 2000 रुपयांपेक्षा जास्त व्यापारी UPI व्यवहारांवर प्रस्तावित 0.4% MDR म्हणजेच मर्चंट डिस्काउंट रेट. व्यापारी संघटनांच्या मते यामुळे त्यांच्या कमी नफ्याच्या व्यवसायावर अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो. मात्र श्रोते हो, याचा अर्थ 2 ऑक्टोबरला संपूर्ण देशभर UPI बंद होणार आहे असं नाही. हे मुख्यतः सहभागी व्यापाऱ्यांकडून केलं जाणारं प्रतिकात्मक आंदोलन आहे. तर डिजिटल पेमेंट संदर्भातील अधिकृत माहितीसाठी विश्वसनीय स्रोतांकडे लक्ष ठेवा.
1: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत 36 घंटे या चित्रपटामधलं. हे गीत आहे साहिल लुधियानवी यांचं. ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे सपन चक्रवर्ती यांनी.

0: बोलो ना।
1: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
2: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू।
1: विश्वास नाशिककरांचा।
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वरसंजीवनी या कार्यक्रमात. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग मियाँ की मल्हार. मियाँ की मल्हार हा राग सम्राट तानसेनजी यांनी तयार केला आणि त्याचं विशेष म्हणजे दमा किंवा अस्थमा, सर्दी खोकला, पडसं इत्यादी रोगांनी बेजार झालेल्या रुग्णांना मियाँ की मल्हार ऐकल्यामुळे, वाजवल्यामुळे किंवा नुसता गुणगुणला तरीसुद्धा फायदा होऊ शकतो. मियाँ की मल्हारमुळे कफ आणि वात या दोन्ही दोषांचं संतुलन होऊन रेस्पिरेटरी इलनेसेस म्हणजे श्वासोच्छ्वासाचे जे आजार असतात त्याच्यापासून नक्कीच सुटका होऊ शकेल. मियाँ की मल्हार हा राग साधारणतः पावसाळ्याच्या मोसमात गायला, ऐकला, वाजवला जातो. आता मियाँ की मल्हारमध्ये आधी आलाप गाणार आहे. आलाप हा संगीतोपचाराच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, कारण आलापीमध्ये जे स्वर गायक प्रस्तुत करतात ते स्वर तुमच्या मनामध्ये, तुमच्या मेंदूमध्ये जाऊन एकदा भिडले की त्यांचा जो एक परिणाम होतो तो आरोग्याला अतिशय उपयोगी असा असतो. ऐका राग मियाँ की मल्हारमधली आलापी.

श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वरसंजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातलं देवदास या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतकार नसरत बद्र आणि समीर, संगीतकार इस्माईल दरबार.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅरेक्टर.
2: आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं बप्पी लहरी यांच्या संगीताने सजलेलं इंदिवर यांचं गीत महाशक्तिमान या चित्रपटामधलं.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.
2: नमस्कार रसिक हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. द बॉम्बे ब्लड फॅन्टसी फिल्म स्क्रीनिंग या विषयावर श्री आशिष चव्हाण यांनी घेतलेली एक आगळी वेगळी मुलाखत. सहभागी कलाकार, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते गौरव ठाकूर, निर्माते नील कोठारी आणि खास जर्मनहून आलेले अभिनेते फिलिप बॉमगार्टन. आपण ही विशेष मुलाखत ऐकणार आहोत गुरुवारी दिनांक 1 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 3:15 तेव्हा ऐकायला विसरू नका ही विशेष मुलाखत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
9: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू।
8: विश्वास नाशिककरांचा।
9: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
10: मंडळी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। गुंजन मनातलं या कार्यक्रमात ज्योती चौधरीचा आपणा सर्वांना नमस्कार। परंपरा, आपण जेव्हा कुणाला भेटतो, ओळख करतो किंवा फोनवर बोलतो तेव्हा आपण पूर्व परंपरेनं म्हणत असतो नमस्कार। तर या नमस्काराच्या आपल्या पद्धतीचा आपण नेहमी अंगीकारच करायला हवा, हो ना? अहो, पण बरेचदा काय होतं, आपण आपल्या जवळ असलेल्या या सुसंस्कृत पद्धतीचं महत्व जाणतच नाही, अनडकतो। हाय

असे म्हणतात हस्तांदोलन करणं म्हणजे स्वतःतील लीनत्वाचा लय करून तामसिक वृत्तीचं संवर्धन करणं. ज्यावेळी दोन जीव हस्तांदोलन करतात तेव्हा रजतमात्मक लहरी या संक्रमित होतात. म्हणून ही तामसिक वृत्ती टाळण्यासाठी नमस्कारासारखी सात्विकतेची कृती आचरणात आणावी.

आपल्या परंपरा या नेहमी आपल्या चांगल्या गुणांचा विकास करतात, विनम्रता शिकवतात. तुम्हाला माहिती, सण म्हटलं की पक्वांना आलेच. आता पक्वांनातील मुख्य पदार्थ म्हणजे लाडू. या लाडूंची एक आपली खासियत असते. म्हणजे कसं, लाडू जर उत्तम जमायचा असेल तर त्याच्या पाकाचं योग्य ते प्रमाण जमायला हवं. अर्थात साखरेनं पाण्यात समर्पित व्हायचं आणि गोड चवीतून स्वसिद्ध करायचं. आणि म्हणूनच लाडू पूजेत अग्रगण्य असतो.

या परंपरांवरून आठवलं, कुठल्याही पूजेत रांगोळीचं अतिव महत्व असतं. रांगोळी काढणं याचे अनेक फायदे असतात. मुख्य म्हणजे यातून सकारात्मकता व्यक्त होते, तणाव दूर होतो. रांगोळी काढताना आपण ज्ञान मुद्रा करत असतो, त्यामुळे मस्तिष्क ऊर्जावान होतं, सक्रिय होतं. रंगांचा जो वापर आपण रांगोळीत करतो त्यामुळे उत्सर्जित ऊर्जेचा आपल्यावर प्रभाव पडतो आणि रंगवल्ली आपल्याला आकर्षित करते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची आरती अशी ही रंगवल्ली अर्थात रांगोळी.

0: आनंद आणि प्रसन्नता घेऊन येणारे कण उंजळीत झेलून घ्यावेत. विविध भावछटांचे अनमोल क्षण रिते होण्यापूर्वीच कुणास द्यावेत. तर मंडळी भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार. ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
2: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
3: कॅनडा. कार्यक्रमातलं यानंतर संगीत आपण ऐकणार आहोत मिस्टर इंडिया या चित्रपटामधलं. जावेद अख्तर यांची शब्दरचना, संगीत साज आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि अलिशा चिनॉय यांच्या आवाजात.

एस पी बालसुब्रमण्यम आणि सोनू निगम यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. मेहबूब आणि पी के मिश्रा यांच्या गीताला संगीत साज आहे ए आर रहमान यांचा. हे गीत आपण ऐकणार आहोत दुनिया दिलवालों की या चित्रपटामधलं.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300-20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हसीनों की देवता या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षी यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

नमस्कार रसिक हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. द बॉम्बे ब्लड फॅन्टसी फिल्म स्क्रीनिंग या विषयावर श्री आशिष चव्हाण यांनी घेतलेली एक आगळी वेगळी मुलाखत. सहभागी कलाकार, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते गौरव ठाकूर, निर्माते नील कोठारी आणि खास जर्मनहून आलेले अभिनेते फिलिप बॉमगार्टन

0: ही विशेष मुलाखत ऐकणार आहोत गुरुवारी दिनांक 1 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 3:15 तेव्हा ऐकायला विसरू नका ही विशेष मुलाखत.
1: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: चित्रपटामधला महेंद्र कपूर यांनी गायलेलं हसन कमाल यांचं गीत आता ऐकूयात. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स.
2: कार्यक्रमात हे गीत आहे लता मंगेशकर यांच्या आवाजात शहरे यारियांचं. ऐकूयात फासले या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे शिवहरी यांनी.

गुलजार यांची गीतरचना आता ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे बसेरा या चित्रपटामधलं आणि संगीतकार राहुल देव बर्मन.

0: आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर, गॅलेक्सी प्राइड, जेल रोड, वॉटर टँक जवळ, इंगळे नगर, नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457.
1: कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं अनाडी या चित्रपटामधला मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: नमस्कार रसिक हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. द बॉम्बे ब्लड फॅन्टसी फिल्म स्क्रीनिंग या विषयावर श्री आशिष चव्हाण यांनी घेतलेली एक आगळी वेगळी मुलाखत. सहभागी कलाकार, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते गौरव ठाकूर, निर्माते नील कोठारी आणि खास जर्मनहून आलेले अभिनेते फिलिप बॉमगार्टन. आपण ही विशेष मुलाखत ऐकणार आहोत गुरुवारी दिनांक 1 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 3:15 वाजून. तेव्हा ऐकायला विसरू नका ही विशेष मुलाखत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाऊनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद।

नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणं तुमचा आवाज. मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते. चला जाऊया या कार्यक्रमात. आज आपण भेट देत आहोत दक्षिण कोरिया देशाच्या सोल या राजधानीला. मंडळी, तुम्हाला माहीत आहे का, पूर्व आशियाच्या कोरिया देशाचे दोन भाग आहेत, एक उत्तर कोरिया आणि दुसरा दक्षिण कोरिया. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल किंवा सोल ही आहे, जिथे आज आपण जाणार आहोत. गेल्या 600 वर्षापेक्षा जास्त वर्ष सोल ही दक्षिण कोरियाची राजधानी आहे, तर उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग आहे. आता कोरियाची वसाहत होती अनेक वर्ष, त्या वसाहतीचा काळ आपण थोडक्यात पाहूया. सुरुवात आहे 1897 ते 1910 पर्यंत. या काळामध्ये आधुनिकीकरणाचा थोडासा प्रयत्न झाला, पण तो सर्व काही वसाहतीद्वारे झालेला आहे. 1910 ते 1945 काय झालं, तर कोरियावर जपानी वसाहतवादी शासन झालं. म्हणजे गंमत बघा की जपानी राष्ट्रामध्ये दुसऱ्या देशाची वसाहतवाद होतीच, परंतु त्याच्या आधीही जपानही दुसऱ्या देशावर, म्हणजे कोरियासारख्या देशावर आपली वसाहत लादण्याचा प्रयत्न करत होता. आणि चक्क 1910 ते 1945 कोरियामध्ये जपानने आपल्या वसाहती स्थापित केल्या होत्या. आता 1945 दुसरे महायुद्ध झाले आणि त्याच्यानंतर कोरियाची मुक्तता झाली. पण त्यामध्ये झालं असं की कोरियन द्वीपकल्प जो राष्ट्र होते ते दोन भागात विभागले गेले. एक उत्तर भाग ज्याच्यामध्ये सोव्हिएतने आपलं वर्चस्व स्थापलं, तर दक्षिण भागामध्ये अमेरिकन नियंत्रण क्षेत्रामध्ये वर्चस्व गाजवलं गेलं. आता 1948 दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांची डेमोक्रॅटिक पीपल म्हणून स्थापना झाली, म्हणजे ते स्वतंत्र झाले पण विभाजन झालं. आणि 1950 ते 1953 पुन्हा कोरियामध्ये एक युद्ध झालं, आणि हे युद्ध इतकं घनघोर झालं की या युद्ध विरामात करार झाला, युद्ध संपले आणि कोरियाचे कायमचे विभाजन झाले. तर आता आपण पाहत आहोत तो उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया. आणि कोरियाचा इतिहास पाहताना एक गोष्ट लक्षात आली की हा इतिहास 5000 वर्षापेक्षा जास्त आहे. याविषयी मला कसं कळलं, तर आपण सोल येथील नॅशनल म्युझियमला जर भेट दिली तर तिथे पहिल्यांदाच आपल्याला कोरियाचा इतिहास अतिशय सुंदरपणे विस्तृतपणे समजतो. आपण म्हणतो भारताला 1000 वर्षांचा इतिहास आहे, पण कोरियासारख्या देशालाही इतक्या 1000 वर्षांचा इतिहास आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. कारण कोरियाच्या नॅशनल म्युझियममध्ये आपल्याला हा इतिहास पुराव्यासकट पाहायला मिळतो. इतरही बरीच नवीन माहिती मिळते. मुख्य माहिती म्हणजे माझ्या लक्षात राहिली ती, तिथले एक कबर पाहायला मिळाली आणि ती खरी होती, म्हणजे मृत व्यक्तीचा सांगाडा होता आणि लाकडी कॉफिन त्यांनी तसंच ठेवलं जे त्याच्यामध्ये काळात मिळालं पूर्वीच्या काळात, ते त्यांनी तसंच थोडंसं चांगले अवस्था करून तिथं ठेवलेलं आहे. कॉफिन म्हणजे शवपेटी असते जी आपल्याला पाहायला मिळते. आणि यावरून कळतं की मरण पावल्यानंतर पुन्हा जन्म होतो हे तिथेही कोरियातही मानले जात असे. आणि त्या व्यक्तीला पुढील जन्म सुखाचा जावा म्हणून धन दौलत भांडी तसेच सोन्याचे दागिनेही त्याच्यासोबत गाडलेले असत पुरावे म्हणून तेही सापडलेले आहेत आणि ते आपल्याला पाहायला मिळतात. आता मरणाऱ्या व्यक्तीच्या ऐपतीप्रमाणे किंवा त्याच्या मानाप्रमाणे ज्या ज्या वस्तू ठेवत त्या बदलत असत, कधी सोन्याच्या कधी चांदीच्या कधी साध्या वस्तू मातीची भांडी खेळणी दागिने हे ठेवले जात असे. आपण इजिप्तमधील ममीविषयी ऐकलेले आहे, पण कोरियामध्येही तसंच घडत होतं हे प्रत्यक्ष नॅशनल म्युझियममध्ये पाहायला मिळतं.
जगप्रसिद्ध पिरामिड्स जे आपण उत्खनात जर कोणी गेलं असेल पिरामिड्स बघायला तर त्यांना ही माहिती लक्षात आली असेल. तसेच कोरियातील उत्खननात सुद्धा 2500 वर्षापूर्वी कोजो सेवन म्हणून राजा होता, त्या राजाची संपत्ती मिळाली. त्याच्या राजवटीनंतर गुगुरियो, बेकजे आणि सिल्ला या प्रसिद्ध राजवटी होऊन गेला. सिल्ला राजवट सोन्याच्या आणि चांदींच्या वस्तूंसाठी चक्क प्रसिद्ध होती आणि त्या वस्तू आपल्याला म्युझियममध्ये पाहायला मिळतात. तर त्यामध्ये काय असतं तर कर्णफुले, गळ्यातले हार सोन्याचे किंवा चांदीचे आणि डोक्यावर आणि अंगठ्यावर लावायची फुले सुद्धा सोन्याची असतात, ते पाहून थक्क व्हायला होते. त्याचवेळी मनात येते की इतकं जड त्या काळात स्त्रियांच्या कानात आणि गळ्यात त्यांना काय वाटत असेल, कान तर या वजनाने फाटत नसतील आणि बिचारा हे कसं सहन करत असतील. तर हे माझ्या मनात आलं, पण स्त्रियांची दागिन्यांची आवड अतिशय जुनी आहे हे म्युझियमचे पुरावे पाहून आपल्याला मनोमन पटते. 1910 मंडळी कोरियावर अनेक राजवटींनी काम केले हा इतिहास इथेही पाहायला मिळतो. परंतु जपानी राजवट मात्र आधी सांगितल्याप्रमाणे 1910 ते 1945 इतके दिवस वर्ष सत्ता गाजवत राहिली. कोरियातील महायुद्ध मात्र 1950 ते 1963 या काळात होऊन संपले आणि इथे प्रचंड मानहानी आणि वित्तहानी आणि माणसांची हानीही झाली, ते मात्र कोणीही थांबू शकले नाही. तर याबाबत आपण एक जाता जाता म्हणू शकतो की उगवणारा सूर्य जसा रोज मावळतो तसेच सत्तेवर असणारी आजची राजवट ही सुद्धा कधी ना कधी मावळत्या सूर्यासारखी आपल्याला सोडून जाणार आहे, मावळणार आहे. तर आजच्या या भागात आपला निरोप घ्यायची वेळ झाली आहे. आता भेटूया पुढील भागात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचं.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: हॅलो, नमस्कार नमस्कार नमस्कार. मी आहे आशिष चव्हाण, रेडिओ विश्वास कम्युनिटी रेडिओमध्ये 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी आज तुमच्यासाठी एकदम खास असा शो घेऊन आलेलो आहे. या शोची स्पेशालिटी अशी आहे की आपल्यासोबत अजून खास असे 3 महाराष्ट्रातले म्हटले, बाहेरगावचे म्हटले असे गेस्ट आलेले आहेत. त्याच्यामुळे आपला आजचा जो इंटरव्ह्यू असणार आहे तो खूप मिक्स मॅच असणार आहे. मिक्स मॅच म्हणजे काही मराठी प्रश्न, काही हिंदी प्रश्न, काही इंग्लिश प्रश्न. बघूया आपण आता यांचा इंटरव्ह्यू किती एंटरटेनिंग होतो, किती मनोरंजनात्मक होतो. सगळ्यात पहिले मी इंट्रोड्यूस करून देतो, आपली जी टीम आहे, हे सगळे गेस्ट आहे, त्यांनी द बॉम्बे ब्लड नावाचा एक इंग्रजी सिनेमा बनवलेला आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा सिनेमा साधा सुद्धा नसून तो बनवला आहे जर्मनीला, ब्रेमेन या गावामध्ये. पण त्या सिनेमाची खासियत अशी आहे की त्या सिनेमाचे रूट्स जे आहे, मूळ आहे, ते सगळे आपल्या मराठी मातीतले, महाराष्ट्रातले असा तो सब्जेक्ट आहे. प्लस त्याहून महत्वाचं म्हणजे त्या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, संकलक आणि प्रोड्युसर, ज्याला आपण निर्माते, ते आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी मातीतले आहे. गौरव ठाकूर त्यांचं नाव. वेलकम गौरव सर.
1: थँक्यू. नमस्कार नमस्कार महाराष्ट्र, नमस्कार नाशिक. थँक्यू सो मच फॉर सच अ वॉर्म इन्व्हिटेशन. थँक्यू टू द एंटायर कम्युनिटी ऑफ नाशिक. सर्वांनी इतकं चांगलं वेलकम केलेलं आहे आम्हाला, राईट फ्रॉम डे 1 टू डे. सो थँक्यू,
0: मोस्ट वेलकम. आणि याच्यानंतर मी वेलकम करतो आहे, या चित्रपटामध्ये जर्मनीचे खास आपले कलाकार आहेत, त्यांचं नाव आहे फिलिप. सो मोस्ट वेलकम फिलिप. आय होप यू आर फाईन विथ माय इंग्लिश.
2: येस, व्हेरी मच. थँक्यू सो मच फॉर माय साइड फॉर द इन्व्हिटेशन. अँड नमस्कार नाशिक, होप यू गुड.
0: नमस्कार नमस्कार. गुड गुड गुड. आणि यांच्या सोबत आपले एक मित्र आलेले आहेत, त्यांचं नाव आहे नील. ते स्वतः या चित्रपटाचे प्रोड्युसर आहेत, निर्माते आहेत. नील सर, वेलकम.
3: येस येस, थँक्यू व्हेरी मच. खूप एक्सायटेड आहे. ऑफकोर्स या दिवसासाठी खूप टाइम पासून एक्सायटेड होतो आणि फायनली तो दिवस आला आहे आमच्यासाठी.
0: क्या बात आहे. बघा, असं असतं की सगळ्यांचे जे एफर्ट्स असतात ते जेव्हा काम करतात तेव्हा अशा चांगल्या संधी उपलब्ध होतात. मला आठवतं, एक महिन्यापूर्वी मी गौरव सरांना जस्ट एक मेसेज टाकलाय इंस्टाग्रामवरती आणि तिथनं त्यांनी कनेक्ट होऊन ह्या सगळ्या गोष्टी आज घडवून आणलेल्या आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मला पण बरेच प्रश्न पडलेले होते. या सगळ्या प्रश्नांमध्ये मला असं वाटलं की मी एकट्याने उत्तर शोधण्यापेक्षा आपण एक अशा ठिकाणी उत्तर शोधूया की माझ्या एकट्याच्या सोबत बाकी इतरांना पण या प्रश्नांची उत्तरं कळतील आणि त्यांना पण काही जिज्ञासा असेल, उत्सुकता असेल, तर ते पण आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. गौरव सर, मला एक बेसिक प्रश्न हा विचारत आहे की तुम्ही अचानक असा ग्लोबल विषय किंवा संदर्भ घेऊन फीचर फिल्म बनवायचे कसे ठरवले? म्हणजे तुमची तशी पार्श्वभूमी आहे का, मूवी मेकिंग वगैरे काय असेल, थोडक्यात तुमचे इंट्रोडक्शन आणि तुमची माहिती सांगा ना.
1: बालपणापासून मी माझ्या वडिलांसोबत हॉलिवूड चित्रपट बघत आलेलो आहे आणि त्याच्यामुळे ती टेस्ट डेव्हलप झाली टुवर्ड्स इंटरनॅशनल ग्लोबल सिनेमा. आणि असे सब्जेक्ट जे फक्त एका स्पेसिफिक कंट्रीला किंवा बाउंड्रीला लिमिट न करता सगळ्यांना समजता यावे हा हेतू नेहमी राहिला होता डोक्यामध्ये. आणि तसं काहीतरी करायचा प्रयत्न नेहमीच करत होतो. आणि करता करता मी 22 शॉर्ट फिल्म्स तयार केल्या होत्या इन द पास्ट 40. त्याच्यानंतर पहिली फिल्म झाली 2021 मध्ये अ मेथड इन मल्टीशेड. आणि जेव्हा मी ब्रेमनला मूव्ह झालो तेव्हा मला असं वाटलं दिस इज द राईट मोमेंट टू ब्रिंग बोथ द कंट्रीज टुगेदर आणि शोकेस आपला मराठी कल्चर ऑन अ ग्लोबल स्टेज.
0: सुपर.
1: कारण भले मी तिकडे राहत असलो तरी ओरिजिनल कोर तर मराठी आहेत ना,
0: प्रश्नच नाही.
1: तर म्हणजे बोलतो ना, तो कोर निघणं इज इम्पॉसिबल, बट टू रिप्रेझेंट दॅट कोर इन द न्यू फ्लेवर दॅट वॉज द ट्राय. म्हणून बॉम्बे ब्लड, म्हणून ब्रेमन, म्हणून जर्मनी, म्हणून इंडिया आणि म्हणून नाशिक.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे तुम्ही ऑलरेडी फिल्म किंवा शॉर्ट फिल्म या कामामध्ये तुम्ही ऑलरेडी आहात, तुमचं मेन काइंड ऑफ वर्किंग ह्याच्यामध्येच आहे, फिल्म मध्येच आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. कधी तुम्ही शिफ्ट झाले ब्रेमन मध्ये? काय,
1: मी 2024 मध्ये गेलो होतो एका छोट्याशा कामासाठीच ब्रेमन मध्ये आणि आय वॉज नॉट प्लॅनिंग टू स्टे देअर फॉर लॉंग. फक्त 6 महिन्याचं काम होतं पण तिकडे एक पहिला संडे होता.
0: अच्छा.
1: ज्या पहिल्या संडेला मला कळलं की पूर्ण जर्मनी बंद असते. मी म्हटलं दिस इज द राईट चान्स. बॉम्बे ब्लड साठी एक प्रिमाइस हवा होता जिकडे आपल्याला रस्ते एमटी हवे होते. मुंबईमध्ये करणं वॉज
0: इम्पॉसिबल, नेक्स्ट इम्पॉसिबल.
1: आणि ब्रेमन सिटीनी जो सपोर्ट दिला त्याच्यानंतर आणि नंतर मग ऍक्टर जुळत गेले, मित्र प्रोड्युसर जुळत गेले, तर ही पॉसिबिलिटी ट्रू वाटायला लागली, खरी होताना दिसली. आणि दॅट्स हाऊ यू हॅव बॉम्बे ब्लड बेसिकली. सो
0: इट इज हॅट्स ऑफ टू यू. म्हणजे मला असं वाटतं की ह्या अशा आउट ऑफ द बॉक्स गोष्टी फक्त आपण विचार करतो पण तुम्ही प्रत्यक्षात उतरवले आहे. सो वी आर व्हेरी मच हॅपी. आम्हाला खूप आनंद आहे की तुम्ही म्हणतात ना आपले साता समुद्रपार झेंडा एक प्रकारे घेऊन गेला मराठी मातीतला आपला भारतीय झेंडा, तसं जर्मनी ब्रेमेन पर्यंत घेऊन गेले. खूप अप्रूप वाटतं या गोष्टीचं. माझा पुढचा प्रश्न नील सर तुमच्यासाठी होता की तुम्ही बॉम्बे ब्लड हा सिनेमा निर्माण करायचे कसे ठरवले आणि निर्माण केला म्हणजे एक्झॅक्टली कोणती जबाबदारी सापडली? पण त्याच्या अगोदर थोडी तुमची पार्श्वभूमी सांगितली तरी चालेल. मग आपण मेन प्रश्नाचं उत्तर प्लीज.
3: सो माझं होम प्रोडक्शन आहे बेसिकली. ऑफकोर्स हे जे प्रोडक्शन येतं ते घरूनच येतं. माझी आई एक प्रोड्युसर आहे पण आणि पहिल्यापासून ती आपण नाटकाचं प्रोडक्शन करते. ती खूप वर्षापासून 15 वर्षापासून हे प्रोडक्शन हाऊस आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी एक नाटक निघत असतं. वेगळ्या वेगळ्या स्टोरीज, वेगळेवेगळे ऍक्टर्स, अदिती सारंगधर, अमोल कोल्हे हे सगळे ए लिस्टेड ऍक्टर्स त्याच्यामध्ये असतात. आणि प्रत्येक वेळेला एक वेगळी स्क्रिप्ट निवडायची, मग ती कुठल्याही टॉपिकची असं ही खासियत आहे ऍक्च्युली. त्याच भूमीवरती दशक्रिया नावाचा एक पिक्चर 2017 आम्ही प्रोड्यूस केला होता. सो त्याची पूर्ण पोस्ट प्रोडक्शन मी सांभाळली होती. आणि मग एक उत्सुकता होती की तेव्हा ऑफकोर्स त्या मुव्हीला 4 नॅशनल अवॉर्ड, सगळ्यात जास्त नॅशनल अवॉर्ड त्या कॅलेंडर इयर मध्ये मिळाले होते एका मुव्हीला. आणि तो एक मराठी पिक्चर होता. सो हा एक ध्यान होतं आतमध्ये की इंटरनॅशनल का नाही जाऊ शकत आपण, का नाही आपण हॉलिवूड लेवलच्या याच्यामध्ये आपलं पण नाव गाजू शकतो असं वगैरे. सो ती एक इच्छा होती नेहमी असं त्या लाईन्स वरती एक पिक्चर बरोबर जुळायचं. त्याच टाइमला गौरव माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होता, आम्ही खूप काही टॉपिक्स वगैरे डिस्कस करायचो. आणि आय थिंक लास्ट इयरच्या आसपास त्यांनी मला हे केलं की असं असं त्याच्याकडे एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे, ब्रेमेन मध्ये तो हे करतोय, तो पूर्ण त्याची तयारी वगैरे करतोय, जर्मन ऍक्टर्स आहेत, एकदम स्टार कास्ट आहे वगैरे. अँड देन आम्ही ती स्टोरी फॉरवर्ड केली आणि ती एक्सायटिंग जर्नी मग पुढे सुरू झाली आमची असं.
0: व्हेरी गुड, व्हेरी गुड. थोडक्यात म्हणजे तुमची जी काही चित्रपट बनवण्याची पार्श्वभूमी किंवा त्याचा एक्सपिरियन्स आहे तो इथे इंटरनॅशनल लेवलवर कामाला आला.
3: येस येस.
0: आणि मला जे याच्यातनं दिसले की तुम्ही क्वालिटी किती व्यवस्थित हाताळू शकता, चांगल्या क्वालिटीचे सिनेमे बनवणे, आणि तीच क्वालिटी माझ्या मते आम्हाला द बॉम्बे ब्लड मध्ये बघायला मिळेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाऊ कमिंग डाऊन टू मिस्टर फिलिप.
2: येस.
0: आय होप यू आर एन्जॉईंग अवर कन्व्हर्सेशन. व्हॉट्स युअर बॅकग्राऊंड अँड कॅन यू प्लीज टेल अवर ऑडियन्सेस लाईक युअर बॅकग्राऊंड अँड हाऊ डीड यू अटॅच विथ द बॉम्बे ब्लड टीम.
2: सो माय ओव्हरऑल बॅकग्राऊंड इज आय एम एन ऍक्टर प्रोफेशनली सिन्स 2010. दॅट्स वेन आय फिनिश्ड माय स्टडीज अँड वॉज लकी इनफ टू स्टार्ट माय करिअर एज अ थिएटर ऍक्टर ऑन द स्टेज.
0: वॉट
2: आय रिअली लव्ह, दॅट्स माय रिअल पॅशन. यू कॅन बी देअर, यू कॅन बी. आय हर्ड अबाउट सम Marathi stage actors who are very, very intensive.
0: Correct. And
2: so excited, hopefully, that we get a chance to see a stage play. That's where my love is. Unfortunately, it's very badly paid in Germany. So we have to go to the television and the movie.
0: Correct. We have to, you know, shift. Yes. Okay, yes. Okay, okay.
2: And then 1 year ago, there was this one Mr. Gaurav Thakur. Yes, I don't know. Was it you? Was it you? I think so. Who wrote me this beautiful email to get in touch and to meet. And then we met in person and it was love at first sight.
0: Yeah. Yeah. Lovely, lovely. That's so entertaining. Very nice, very nice. See, I have also come across like, you know, people coming from the stage and drama activities have much more guts and much more daring and much more like, you know, vision to go. Yes. Further to that.
2: Yes.
0: That's very nice of you. Yeah. Same is here for our Marathi or Indian people also. If you have heard, like, you know, coming from this stage background very well in their future also. Very nice, very nice. Gaurajin-sati, mi parat ekda valtoy tumchyakade prashnasati ki chitrapat banvayachi process tashi thodishi guntagunthichi astes nahi mhatle tari. Tar yacha ekada tumhi asa flow chart banavlay ka kiwa kasa, how do you approach to make a movie? Because karan short film ek vegla genre ani out and out feature film ek vegla genre. To the difference tumhi kasa work out kela? Ek technical prashna hoi shakto pan utsukta astes lokanna ya babtit.
1: आय थिंक ॲज अ डिरेक्टर यू हॅव टू क्रिएट युअर ओन ब्लू प्रिंट. जर तुम्ही जे सेट ऑफ रूल्स आहेत किंवा जे सेट ऑफ एक्झाम्पल्स आहेत त्यांनी जर तुम्ही अप्रोच करत गेलात तर यू वुड नॉट एंड अप इन अ गुड प्लेस. दिस इज माय पर्सनल ओपिनियन अबाउट इट. सो स्वतःची ब्लू प्रिंट क्रिएट करणं, एक्सपेरिमेंट करणं अँड मेकिंग शुअर की तुम्ही त्याच्यातले एरर्स फाइंड आउट करताय हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आजच्या काळात. बिकॉज फिल्म मेकिंग हा आर्ट सतत इव्हॉल्व्ह होत असतो. जर ते तुम्हाला फिगर आउट करता आलं आणि इफ यू कॅन इम्प्लिमेंट इट इन रिअल लाइफ त्यासारखी वस्तूच नाही आहे. कारण काय होतं, आपण उदाहरण थ्रू शिकायचा प्रयत्न करतो विच इज गुड, पण प्रत्येक फिल्म वेगळी असते, प्रत्येक आर्टिकल वेगळा असतो, प्रत्येक स्क्रिप्ट वेगळी असते, त्याला अटॅक करण्याचा आणि त्याला अप्रोच करण्याचा तरीका पण वेगळा असतो. सो ती फ्लेक्झिबिलिटी ऍज अ डिरेक्टर कडे असायला पाहिजे.
0: ओके.
1: कधी कधी काय होऊन जातं की आपण सिग्नेचर मूव्ह करतो ऑडियन्सला दाखवण्यासाठी की दॅट इज माय फिल्म. अरे पण तुमचं नाव पण लागतं स्टार्टिंगला, लोकांना माहितीच आहे.
0: ठीक आहे.
1: सो मला माझं सिग्नेचर मूव्ह नाही क्रिएट करायचंय, मला स्टोरीला जस्टिफिकेशन जायचंय.
0: ओके.
1: सो आम्ही जेव्हा सेट वरती येतो मी बेसिकली इंडियामध्ये असताना म्हणतो स्क्रिप्ट मध्ये ठेवतो, म्हटलं सगळ्यांच्या वरती द स्क्रिप्ट इज द बॉस.
0: करेक्ट.
1: राईट. कॅन वी मेक जस्टिफिकेशन टू दॅट इफ येस देन वी ऑल आर ऑन गुड पेज. आणि एन्व्हायरमेंट खेळता पाहिजे सेटवरती पूर्ण टाइम. मला तर आवडतं, मला राग रुसवा करायला आवडत नाही, मला मजा करायला आवडते सेटवरती.
0: हसत खेळत
1: तुम्ही आता बघितलं.
0: येस येस येस.
1: तर ती वस्तू जर तुम्ही एन्जॉय करत असताना तर तुमचं काम नाही वाटत.
0: बरोबर, बर्डन होत नाही.
1: ते बर्डन होत नाही, इट बिकम्स फन. बट ऑन द अदर साइड ऍज अ डिरेक्टर यू ऑल्सो नीड टू नो तुमची टीम आहे, त्यांच्यासाठी आपण विचार करायला पाहिजे. प्रत्येक जण तुमच्यासारखा 12-12 तास स्ट्रेट करू शकत नाही. त्यांच्या दुसऱ्या जबाबदाऱ्या पण आहेत. सो टू रिस्पेक्ट दॅट आणि मेकिंग शुअर इवन द लोएस्ट पेड पर्सन ऑन द सेट इज गेटिंग द सेम डिग्निटी अँड रिस्पेक्ट
0: ओके
1: ऍज सेम ऍज द ऍक्टर इज
0: लीड रोल.
1: आय थिंक दॅट माझ्यासाठी ही वस्तू एक एन्व्हायरमेंट क्रिएट करते. आणि टेक्निकल ऍस्पेक्ट बद्दल म्हटलात तर स्क्रिप्ट देवता ठीक आहे, आपल्या त्यासमोर नमतो व्हायचं.
0: परफेक्ट.
1: मग मी लिहिलेली असू दे किंवा कुठल्या रायटरनी लिहिलेली असू दे, दॅट्स द ओव्हरऑल थिंग.
0: लवली लवली असं म्हणतात ना की बाबा अर्ध्याच्या वर सिनेमा जो तुमच्या टेबलवरती स्क्रिप्टवरती होतो.
1: बरोबर.
0: प्री पोस्ट शूटिंगच्या अगोदर ज्याला आपण म्हणतो तसं. व्हेरी गुड व्हेरी गुड.
3: बाय द वे गौरव, आता गणपतीमध्ये फिलिप आला होता त्याचे काही सिग्नेचर मूव्ह होते का, नाचण्याचे वगैरे काय होते का? असं
1: त्यांनी बेसिकली इंडियाला यायच्या आधी गरबाचे क्लासेस
0: घेतले.
1: गरबा यू अँड मी लर्न बिफोर हँड. आणि बर्लिन मध्ये गणेश उत्सव होतो. युरोपमध्ये फक्त एकच गणेश उत्सव आहे जो 10 दिवस जातो
0: ऍक्च्युअली.
1: त्यामध्ये फिलिपला आरती करायचा मान मिळाला.
0: वा वा वा वा.
1: सो बिफोर कमिंग टू इंडिया ही एक्सपिरियन्स्ड इंडिया इन बर्लिन,
0: इंडियन कल्चर अँड इंडियन ट्रॅडिशन एव्हरीथिंग.
1: सो आय थिंक फक्त ह्याला मला आता विसर्जनात नाचवायचंय. तर देन यू हॅव एव्हरीथिंग.
0: पूर्ण मराठी गुलाल एकदम ओळखू आला पाहिजे.
1: एक्झॅक्टली.
0: व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. तुम्ही ते आता कास्टिंग वगैरे बोलतच होतो आपण की लोकांना जुळवणं. बघा आता मी थोडासा अभ्यास केल्यावर लक्षात आलं की तुमची जी कास्ट आहे, काश्यप झाला, काजल किंवा मिथुन रामधरणे सारखे मराठी कलाकार झाले, दुसरीकडे फिलिप सारखे जर्मन कलाकार झाले, किंवा डग झाले कॅटरीन, या सगळ्यांना तुम्ही अप्रोच कसं केलं? कारण हे टोटल दोन, एक म्हणजे नॉर्थ पोल एक साऊथ पोल असा कार्यक्रम दिसतो मला सगळं. पण यू डीड अ व्हेरी गुड जॉब. हाऊ डीड यू अप्रोच देम?
1: टू बी ब्रुटली ऑनेस्ट, जस्ट त्यांना सिम्पली विचारलं.
0: ओके.
1: सांगितलं आणि त्यांना भेटल्यावर सांगितलं की असा पिक्चर आहे, असा अनफोल्ड होणार आहे. दॅट्स इट. कधी कधी विचारून पण काम होऊन जातं.
0: वा.
1: खरंय. कधी कधी विचारून पण काम होऊन जातं. जर तुम्ही तुमच्या क्राफ्ट बद्दल ऑनेस्ट असाल ना, एव्हरीथिंग वर्क्स आउट.
0: बरोबर.
1: एव्हरीथिंग वर्क्स आउट. दॅट ही सॉ इन मी एज वेल एज अन ऍक्टर टू अ डिरेक्टर. आणि मगाशी तू म्हटलं लव्ह ऍट फर्स्ट साईट. सो ती आय थिंक बाकी सगळ्या ऍक्टर सोबत झाली.
0: बरोबर.
1: आणि ह्यानी रिकमेंड केलं कॅथरीन बद्दल. कॅथरीन ह्याचीच गर्लफ्रेंड आहे. एक्स्ट्रीमली टॅलेंटेड. तिने सगळ्या वस्तू मध्ये दिल्या. सो दॅट वॉज द अप्रोच, जस्ट आस्किंग देम.
0: म्हणजे एकदा थोडस एक यु नो कॉन्फिडन्स ठेवून त्यांना फक्त भेटायचं आणि व्हॉट इज युअर प्रोजेक्ट अँड हाऊ यू आर गोइंग टू यु नो एक्झिक्युट इट, एवढंच फक्त त्यांना कन्व्हिन्स करायचं. व्हेरी गुड.
1: या अँड $100 million इफ यू कुड गेट इट फ्रॉम द पर्सन हू इज लाफिंग अँड वेअरिंग ब्लॅक.
3: ते बँक लॉकर्स आहेत ना बाहेर.
0: मी खरं म्हणजे पैसा पाण्याचा अर्थार्जनाचा प्रश्न विचारणारच होतो, पण ह्याच्यात बऱ्यापैकी हिंट तुम्ही दिलेली, काहीच विषय येत नाही.
1: $100 million
3: विसरून जातो कधी किती झिरो असतात त्याच्यामध्ये.
0: मित्र, आपण ज्या टीम बरोबर आता गप्पा करत आहोत त्या टीमच्या सिनेमाचं नाव आहे द बॉम्बे ब्लड. म्हणजे ज्या लोकांनी आताच रेडिओवरती जॉईन केलं, ट्युन इन केलं असेल, त्यांना लक्षात येणार नाही की आपण काय बोलतोय कसल्या संदर्भात. तर ही जी टीम आहे, गौरव आहे, नील आहे आणि फिलिप म्हणून, हे तिघ जण जे आले ते द बॉम्बे ब्लड या सिनेमाच्या संदर्भात आपल्या इथे नाशिकमध्ये रेडिओ विश्वासवरती आले आणि आपण त्यांच्यासोबत गप्पा कंटिन्यू करत आहोत. या पुढचा प्रश्न मी आपले जे प्रोड्युसर आहेत नील यांच्यासाठी प्रस्तुत करत आहे. म्हणजे आपल्या आवडीची फायद्याची गोष्ट असायला हवी असे वाटते. यात तुमची आवड तर लक्षात आली, बट व्हॉट अबाउट युअर प्रॉफिट प्रोजेक्शन? यू कन्सिडर लाईक हाऊ यू आर गोइंग टू अचीव इट? म्हणजे कसं असतं की हे सगळे कलाकार एका बाजूला आणि तुमचं काम जे ना अर्थार्जन सांभाळायचं, तर हाऊ डू यू वर्क इट आउट की हा प्रोजेक्ट तुम्हाला प्रॉफिटेबल होईल का, होईल का नाही होणार, तुमचे काय आहे, व्हॉट वेर युअर थॉट प्रोसेस, तुमचे काय विचार होते या संदर्भात ऍज अ प्रोड्युसर? म्हणजे या अँगलने विचार करतो.
3: आय थिंक इंग्लिश मूवी आहे, सो इंग्लिश आणि एक दोन कल्चरचं हे कॉम्बिनेशन आहे. सो मला असं वाटतं की त्याला वेटेज चांगला मिळेल डेफिनेटली त्या हिशोबाने. प्लस स्क्रिप्ट युनिक, म्हणजे एक सायफाय काइंड ऑफ स्क्रिप्ट आहे. सो असं अटेम्प्ट
0: फ्रेश,
3: हा फ्रेश आहे किंवा कमी झालेला अटेम्प्ट आहे मराठी आणि हिंदी सिनेमामध्ये, तर नाहीच किंवा खूप कमी असा झालेला आहे. सो आय थिंक त्या हिशोबाने त्याला एक वेटेज स्क्रिप्ट आणि ऑफकोर्स ऍक्टर्स आहेत ते चांगले ऍक्टर्स आहेत डिरेक्शन मेनली कॅमेरा वर्क हे सगळं बघून आय थिंक डेफिनेटली प्लॅटफॉर्म असो किंवा जे पण आहे त्या हिशोबाने आय फील की त्याला खूप चांगलं वेटेज मिळेल डेफिनेटली असं.
0: ओके म्हणजे तुम्ही ओव्हरऑल प्रोडक्शन व्हॅल्यू बघितली सिनेमामधले प्रोडक्शन व्हॅल्यू किती आणि आउटपुट किती आणि ऑफकोर्स गौरवने तर अगोदर शॉर्ट फिल्म केलेल्याच आहेत तुमच्या पाहण्यात आल्याच असतील म्हणजे यु आर अवेअर ऑफ दॅट.
3: हां डेफिनेटली ऑफकोर्स.
0: ओके व्हेरी गुड. मग आता भारतामध्ये तुमचा काय प्लॅन आहे कसा तो रिलीज करायचा कसं काय विषय?
3: आमचं ओटीटी प्लॅटफॉर्मशी बोलणं चालू आहे.
0: ओके
3: सो आमचा सिनेमा थिएटरचा पण प्लॅन साईड बाय साईड आहे लिमिटेड रिलीज करण्याचा असं आमचं प्लॅनिंग चालू आहे असं पण आम्ही ते असं वर्कआउट करतो बेसिकली. सो त्या संबंधित आम्ही विचार केला की पहिले आम्ही काही प्रमोशनल ऍक्टिव्हिटी करू किंवा असे लिमिटेड स्क्रीनिंग करू ज्याच्याने लोकांचे रिॲक्शन त्यांची क्युरिओसिटी जनरेट होईल त्यांचे विचार पण कळतील की ओके त्यांचे रिॲक्शन कसे आहेत त्यांचा विचार काय आहे सिनेमाबद्दल आणि मग त्या हिशोबाने आम्ही मग पुढे वर्कआउट करू.
0: बरोबर आहे. याच्यात थोडी तुम्हाला पब्लिसिटीचा पण अपर हँड मिळतो.
3: हा येस येस.
0: ऑडियन्सची वन टू वन भेटता येऊ शकतात.
3: ऍब्सोल्युटली येस येस.
0: ओके व्हेरी गुड. दिस इज न्यू अप्रोच फॉर यु नो पब्लिसिटी. कुठल्याही सिनेमाला पब्लिसिटी अशा प्रकारचे करत नाही इथे पाहण्यात नाही आलेली की तुम्ही डायरेक्ट ऑडियन्स पर्यंत पोहोचता. दिस इज व्हेरी इनोव्हेटिव्ह व्हेरी नाईस.
1: मी ऍक्च्युली ऍड अप करीन पब्लिसिटी हा जो वर्ड ह्याला आम्ही वेटेजच देत नाही.
0: ओके
1: कारण लोकांपर्यंत ग्रासरूट लेवलला पोहोचणं नॉट फ्रॉम द कमर्शियल स्टँड पॉइंट बिकॉज आपला पिक्चर मराठी लँग्वेजला एका वेगळ्या लेवलला घेऊन जातोय. सो जर आम्ही प्युअरली कमर्शियल राहिलो त्याच्यामध्ये तर तो गोल अचीव्ह नाही करता येणार. ऍज अन आर्टिस्ट मला असं वाटतंय टू मेक शुअर की तो आर्टिकल लिहिलेला स्क्रीनवरती प्रोजेक्ट होणारा आणि नंतर ऑडियन्स पर्यंत पोहोचणारा हा ट्रू फॉर्म मध्ये जायला पाहिजे. हिडन कोटेड अजेंडा मध्ये नाही ट्रू फॉर्मॅट मध्ये जाणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणूनच आपणच टच मध्ये तसं झालो की त्याकरताच हा इतक्या लांबून इथे आलेला
0: आहे
1: आणि त्याकरता नील इज ऑल्सो लाईक ठीक आहे हे नाही आपण अजून दोन वस्तू ऍडअप करूया त्याच्यावरती.
0: बरोबर बरोबर.
1: सो पब्लिसिटी जेव्हा हा शब्द वापरला जातो त्याच्यामध्ये लोक म्हणतात अरे त्यांना फक्त पैसेच तर कमवायचे
0: पैशासाठी
1: ठीक आहे पण असे स्क्रीनिंग करण्याच्या मागे हेतूच हा आहे की वन टू वन इंटरॅक्शन विथ ऑडियन्स जे मगाशी नील बोलला त्यांच्यापर्यंत ऍक्च्युअल पोहोचणं कारण मुव्हिंग व्हिज्युअल्स आणि सिनेमा ना लोकांना भरपूर त्यांचा पर्स्पेक्टिव्ह टुवर्ड्स लाईफ चेंज करतं. यू आर अ फिल्म लव्हर यू नो देर आर फिल्म्स दॅट यू वॉच दॅट चेंज यू.
0: परफेक्ट परफेक्ट
1: राईट.
0: पर्स्पेक्टिव्ह टोटल चेंज करतो.
1: एक्झॅक्टली. सो मला हवंय का बॉम्बे ब्लड लोकांनी तीनदा बघावा नॉट जस्ट फॉर द फॅक्टर की मूवी चांगली आहे किंवा आम्ही कशा पद्धतीने बनवलेली आहे बिकॉज बाय द टाइम दॅट यू वॉचिंग इट फॉर द थर्ड अटेम्प्ट इट टेल्स यू समथिंग अबाउट युअर सेल्फ एज वेल.
0: बरोबर आहे बरोबर आहे.
3: ऑल्सो द ऑडियन्स इज मच अवेअर टुडे यु नो इन टर्म्स ऑफ सिनेमा त्यांना काहीतरी डिफरंट काहीतरी फ्रेश ब्लड काहीतरी यु नो सायन्स लाईन्स वरती बघायचं आहे त्यांना काहीतरी इंटरनॅशनल पण सिनेमा पाहिजे मिक्सर पण पाहिजे त्यांना हे पण पाहिजे की ओके लँग्वेज बॅरियर्स क्रॉस करणारं काहीतरी पाहिजे असं वगैरे. हे पण पर्स्पेक्टिव्ह आय थिंक लोक बिल्डअप करतात.
0: युनिव्हर्सल सब्जेक्ट थोडक्यात म्हणजे ग्लोबली एक्सेप्टेड सब्जेक्ट आणि हा तर खूपच सुंदर आहे ज्याला म्हणजे तुम्ही जे टायटल दिले द बॉम्बे ब्लड हे तुम्हाला ऍक्च्युली सुचलं कसं गौरव सर?
1: बॉम्बे ब्लड.
0: हा हा.
1: सो बॉम्बे ब्लड फिल्म बॉम्बे ब्लड ग्रुप बद्दल आहे आणि त्या ब्लड ग्रुप बद्दल अवेअरनेस मला माझ्या वडिलांकडून आलं होतं.
0: ओके.
1: त्यांनी ब्लड अराउंड 150 टाइम्स डोनेट केलं त्यांच्या लाईफमध्ये बिफोर ही पास्ट अवे. तर या ब्लड ग्रुपला सॉर्ट ऑफ अवेअरनेस यावा डायरेक्टली और इनडायरेक्टली आणि फिल्मला ही एक बोलतो आपण एक टायटल टू जस्टिफाय हा हेतू डोक्यात ठेवून द बॉम्बे ब्लड असं आम्ही डिसाईड केलं.
0: ओके.
1: बिकॉज द फिल्म इज अबाउट द ब्लड ग्रुप अँड नॉट अबाउट द सिटी.
0: नॉट द बॉम्बे बिकॉज द ब्लड ग्रुप.
1: एक्झॅक्ट.
0: व्हेरी गुड. हे खूप आवडलं मला खरं म्हणजे बॉम्बे आपला बॉम्बे ब्लड म्हणा किंवा बॉम्बे म्हणा हे आपले रूट्स आहे भारतातले महाराष्ट्रातले आणि त्या शब्दाभोवती गुंफून तुम्ही एक वेगळ्या प्रकारचे युनिव्हर्सल टॉपिक आणि एक सब्जेक्ट घेऊन तुम्ही फिल्म बनवली हा खूप खरंच माझ्यासाठी पण एक्साइटमेंट आहे आणि मी ज्या ज्या लोकांना जेवढ्या पण लोकांना विचारलं किंवा चर्चात आलं तर त्यांना खूप याविषयी अट्रॅक्शन आहे किंवा एक्साइटमेंट पण आहे. सो हॅट्स ऑफ टू यू आणि 100% तुम्हाला त्याचं क्रेडिट दिलं पाहिजे तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण टीमला. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. नाऊ आय एम कमिंग डाऊन टू मिस्टर फिलिप. I would like to ask what made you to take the decision to work with Gaurav because I have checked like you know you had been working in the TV series altogether like Between Us and then Friendship And how directly in the Bombay Blood cinema attached with you?
2: So as I said, mentioned first how we met, that to me personally, it's very important how the vibe goes.
0: Okay.
2: Do you like a person? Because it's your, and of course, me who I met a little bit later, and it elevates you in your work as well when you are around good people. And as you mentioned before, everybody on set has to have a good time. So the final product

0: याच्याच लाईन मध्ये हा प्रश्न होता गौरव तुम्हाला, की तुम्हाला आता तुम्ही तीन चार जबाबदारी याच्यामध्ये सांभाळलेल्या, जेवढं मला कळतं की लेखक, एक स्टोरीचा लेखक झाला, एडिटिंग पण केलं, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ सिनेमा ॲज फार ॲज आय नो, नंतर ऍक्टिंग केलं आणि प्रोडक्शनचा पण भाग थोडं सांभाळलेला प्रोड्युसर. तर तुम्हाला एक्झॅक्टली कुठला रोल जास्त आवडला याच्यातला सगळेच थोडे थोडे?
1: नाही, मला मला डिरेक्ट करायला आणि मला लिहायला प्रचंड आवडतं.
0: क्या बात आहे.
1: ऍक्टिंग करणं माझी मजबुरी होती फिल्मसाठी, कारण मिथुन रामतरणे आमचा जो ऍक्टर ठरलेला होता त्याचा व्हिसा बिचाऱ्याचा दोनदा रिजेक्ट झाला फॉर रिझन्स वी ऑल्सो कुड नॉट फिगर आउट क्लिअरली. आणि त्याच्यामध्ये 25 दिवस आधी आम्हाला ही बातमी कळते का आमचा इंडियावरून डीओपी प्रोडक्शन डिझायनर आणि ऍक्टर येऊ शकत नाहीये. आणि जर्मनीमध्ये तुम्ही 25 दिवसात कुठला इंडियन ऍक्टर शोधणार आहात?
0: शक्यच नाही.
1: सो दॅट्स वाय आय हॅड टू प्ले द पार्ट. बट ऍक्टर टू ऍक्टर या ऍक्टर मंडळींनी मला चांगलं सांभाळून घेतलं.
0: ओके.
1: कारण ऍक्टिंग इज ऑल्सो रिएक्टिंग विथ देम, राईट? तो गिव्ह अँड टेक खूप चांगला असायला पाहिजे.
0: बरोबर बरोबर.
1: सो बट ओरिजिनली टू युअर क्वेश्चन, आय जेन्युइनली लव्ह डिरेक्टिंग, जेन्युइनली लव्ह रायटिंग, अँड स्पेसिफिकली वेन आय वॉन्ट सेट मला माझ्या ऍक्टर्स राहायला भरपूर आवडतं.
0: बरोबर.
1: टू प्ले इट आउट, टू इम्प्रोवाइज, टू सी व्हॉट दे कुड गिव्ह आउट, व्हॉट दे कुड ऍड अप, टेक द स्क्रिप्ट. असं
0: छान छान छान, फारच सुंदर. हा सगळ्या आउट ऑफ द बॉक्स एक्सपिरियन्स असेल तुमचा.
1: येस. आणि बजेट वाचवण्यासाठी बाकीचे रोल पण करावे लागले. नील थोडस लक्ष दे माझ्याकडे,
2: माझा माइक बंद आहे.
1: आय टोल्ड हिम दॅट टू सेव्ह द बजेट आय हॅड टू डू मल्टिपल रोल्स, आय वाज लाइक नील प्लीज गिव्ह मी
0: डू द फेवर टू हिम. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. मी आता नीलचा विषय निघाला तर नीललाच हा प्रश्न विचारतो की आता मगाशी तुम्ही ओटीटीचा उल्लेख केला किंवा थिएट्रिकल रिलीज, तर बहुतेक वेळा काय होतं असे ज्या थोडेसे ज्याला काय म्हणू एक वेगळ्या धाटणीचे जे सिनेमा असतात त्यासाठी आपण फेस्टिवल्सचा पण विचार करतो, तर असं तुम्ही फेस्टिवलसाठी काही विचार केलेला आहे का, कुठेपर्यंत अप्रोच करायचा किंवा जाणार किंवा काय किंवा आहे का काय, व्हॉट इज इट?
2: आय थिंक आमचं रोल पहिले होता की मे बी इंडियामध्ये आम्ही हे करावं, एक्झिबिट करावं आणि मग मे बी नंतर नंतर स्टेजमध्ये आम्ही काय फेस्टिवल्समध्ये आम्ही प्लॅन करू असं.
0: ओके. येस. व्हेरी गुड.
2: इंटरनॅशनल फेस्टिवल्समध्ये ऑफकोर्स बर्लिन फेस्टिवल आहे किंवा युके मध्ये फेस्टिवल आहे, या फेस्टिवल्समध्ये आम्ही प्लॅन करू म्हणजे आम्ही स्ट्रॅटेजी करू नंतर असं.
0: व्हेरी गुड व्हेरी गुड.
1: ऍक्च्युली तो काय बोलला मला माहिती का, अरे आपल्याला रिलीज करता येते ना प्रेमनमध्ये, फेस्टिवल कशाला? जस्ट ऑन द साइड नोट वी आर जोकिंग जस्ट टू या. बट आय थिंक 20 तारखेला ब्रेमनमध्ये फिल्म रिलीज झाला.
0: ओके.
1: आणि ब्रेमनमधल्या लोकांनी खूप चांगला सपोर्ट दिला.
0: क्या बात आहे.
1: म्हणजे मला आय एम प्राऊड टू से की कुठल्याच दिवस थिएटर एम्प्टी गेला नाहीये. ऑन द वर्स्ट अँड द मोस्ट डिफिकल्ट डे ऑल्सो 2 लोक बघून गेले. बट वी आर प्राऊड अबाउट इट.
0: नाही नाही प्रश्नच नाही.
2: आय थिंक व्हॉट वी आर एक्सप्लोरिंग ऑल्सो की इंडिव्हिज्युअल सिनेमामध्ये वेगळं दाखवणं इज आय थिंक मोर इंटरॅक्टिव्ह रादर दॅन फेस्टिवल्समध्ये, जिथे फेस्टिवल्समध्ये चिकार मुव्हीज लागतात पण तुम्हाला कळत नाही की ऑडियन्सला पण चिकार ऑप्शन्स असतात की तो आज त्यांनी सपोज त्यांनी 2 पिक्चर बघितले पण तो घरी काय घेऊन जातोय पॉसिबली, हे त्याला मे बी एक त्याचं पिक्चर थोडं चेंज होऊन जातं.
0: वेअर
2: एज लिमिटेड स्क्रीनिंग ठेवले तर मग तो त्या पिक्चर बद्दल थिंकिंग करतो, त्याचं काहीतरी यु नो एक क्युरिओसिटी जनरेट होते, डिस्कस करतो. म्हणजे जेव्हा आपण पण त्या स्क्रीनिंग मध्ये असतो तेव्हा आपल्याला पण कळतं की ऑडियन्सला ऍक्च्युली काय पाहिजे किंवा त्याचं काय पर्स्पेक्टिव्ह आणि आपलं काय पर्स्पेक्टिव्ह आहे, तो कसं आपण मॅच करतो.
0: ऑडियन्सची नाडी आपल्या लक्षात येते. ऍक्च्युअल ऑडियन्स जे आहे, जे ग्रास रूट वरती ऑडियन्स आहेत, ते खरं तुम्ही साध्य केलंय. म्हणजे तुमचा जो प्रोजेक्ट पाहताय आणि तुमचे एफर्ट्स पाहताय तुम्ही, आणि या अँगलने फार कमी वेळा असं होतं. मी असं बघितलं की सिनेमा उलटी गोष्ट आहे की खास करून फेस्टिवलसाठी बनवले जातात, फेस्टिवललाच ओपन होतात, फेस्टिवललाच संपतात, कधी कधी थिएटरिकल रिलीज मिळत नाही, असे खूप काही काही सिनेमा माझ्या ऐकण्यात आलेले लोकांपर्यंत पोहोचत नाही असं पण होत असतं. बट यू डीड अ व्हेरी गुड जॉब की लोकांपासून मग फेस्टिवल पर्यंत जायचं.
2: फेस्टिवलमध्ये पण काही लोकांना मिळत नाही, टायमिंग नाही मिळत किंवा ते फेस्टिवलचे तिकीट सोल्ड आउट होऊन जातात, काही ना काहीतरी लॉजिस्टिक्स इश्यू होऊन जातो, कोणाला लांबून यायचं असतं ते नाही जमत, फेस्टिवल्स खूप लिमिटेड ठिकाणी असतात, हे सगळं असतं.
0: बरोबर.
2: बट वेअर इज दिस, वेअर वेन यू आर विजिटिंग लिमिटेड सिटीज, तर मग लोकांना पहिले माहिती असतं ओके हा एक सिनेमा येतोय, रादर दॅन नंबर ऑफ सिनेमाज देर इज वन दिस सिनेमा कमिंग
0: डेडिकेटेड,
2: त्याच्याबद्दल आम्हाला माहिती आहे पण आम्हाला जाणायचं अजून असं.
0: खरंय खरंय खरं.
1: आणि मार्टिन स्कॉर्सेसीने आय गेस कोट केलं होतं का कुठल्या मोठ्या दिग्गज डिरेक्टरनी कोट केलं होतं की तुम्ही सिनेमा जर कुठल्या कमर्शियल पर्पज साठी बनवता आहे तुम्हाला तेवढं जस्टिफिकेशन आणता येत नाही वर्सेस युअर जेन्युइनली ट्राइंग टू मेक अ गुड सिनेमा.
0: ओके.
1: तर आमच्याकडे जेवढा लिमिटेड बजेट होता त्यातून आम्ही मॅक्स आउट करायचा प्रयत्न केला.
0: ओके ओके.
1: की जेन्युइनली आपल्याला काय नवीन डिलिव्हर करता येईल का. दॅट वॉज द थॉट बिहाइंड फॉर युअर क्वेश्चन. जेव्हा तुम्ही विचारलं की तुम्ही फेस्टिवल साठीच करताय का किंवा ही तुमच्या डिरेक्शन मध्ये

0: आहे का प्लॅनिंग मध्ये, पण तर असं नाहीये जस्ट टू मेक गुड सिनेमा, वी जस्ट लव्ह इट, सो वी डिड इट.
1: व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. हा जो अप्रोच असतो ना, हाच तुम्हाला मी काय म्हणतो तुमच्यातली कला जिवंत ठेवते, आणि तुमचं जे म्हणजे वरती जाण्याचा जो ग्राफ असतो, यु नो, तो ग्राफ तुमचा अचीव होत असतो. हा जो अप्रोच जर ठेवला तरच मला वाटतं कला पण जिवंत राहील. व्हेरी नाईस. नाऊ आय एम कमिंग डाऊन टू अगेन मिस्टर फिलिप, व्हॉट इज द मोस्ट इंटरेस्टिंग थिंग हॅपन विथ यू वाईल वर्किंग विथ द बॉम्बे ब्लड टीम, स्पेशली गौरव अँड नील अँड ऑल अदर, आय डोंट नो अदर क्रू अँड कास्ट, बट यू कॅन रिकलेक्ट लाईक यु नो गुड थिंग्स or you know odd things.
2: Say good things only, say good things only.
3: I can tell you 100 million good things.
1: Lovely.
2: Now I can say $1 million, okay?
3: The overall thing, and I hope I don't overdo it, but it's simply the truth, and let's keep on that. It's to witness, as you mentioned before, like, and the circumstance that you had to realize the project, because Mithun, Purva, and Saraj couldn't really join. And then, are we doing it now, the project, or not? Okay, I jump in, I do this. Then he has to shoot with a complete, to him, unknown team. Terms of DOP and audio guys. And not only that, but from a different culture as well.
1: Okay.
3: And that in this short amount of time. And of course, we are all like, artists become sometimes a little bit sensitive and like this.
1: Correct.
3: And of course there are tensions, but how the way he handles it, and in a very patient way. We all had some situations that's normal, but I experienced different kind of situations and where it's became difficult to work, but it wasn't here. And this is something I think was the overall experience, how lifting it was. And it was one of the only times, I think, when the project was done and I was sad.
1: Why?
3: The next days I was very sad that it's done, that the experience is done,
1: because we could not meet. We yes. were meeting on the sets and everything, yes. discussing about the movies, and yes. from tomorrow all of a sudden it's not going to happen.
3: Yes.
1: That made you sad?
3: No, it made me sad that the experience was over, the journey of shooting was over. Uh-huh. Yes. And I was very often on sets and said, oh god damn, thankful it's done, let's go meet I don't know, whatever, but therefore it was, that was the overall experience.
1: Mm-hmm.
3: And of course all the micro experiences going on as
0: yeah. What he mentioned is very true. I ended up meeting Jan, Steffi,
1: okay.
0: Franziska, then other German teams as well. Mm-hmm. Martin, the composer, and we ended up more like a family.
1: Mm-hmm.
0: Film,
3: yes,
0: by the time the film was completing, and when we finished, it was the last day. And yes. I was thinking, अरे आपण उद्या भेटणार आहोत
1: का.
0: आय वॉज लाईक इट्स द लास्ट, इट्स ऑलरेडी फिनिश. आणि ही इज राईट, जाताना दुःख होतं की लाईक अरे यार यू नॉट गॉना सी देम टुमारो,
1: यू नो. सो सच अ गुड टीम.
0: या सच अ गुड टीम. आय थिंक वी बॉन्डेड वेल अँड वी एंडेड अप लाईक अ फॅमिली इन दी एंड.
3: Yes. Plus to add up, like my journey here in India with the project continues, and when Mr. Neil comes into the picture and we get spend a little bit more time than in Germany, and it's I can give it back to Neil to really good care of us and of me especially.
2: Maybe that's why we are keeping the screening, so that we come meet again, you know.
3: Yeah.
0: Yes. There's a good reason for that. Yeah.
1: Superb. So now we are into concluding kind of thing. Still
0: already? Oh, Ashish, we wanted more time with you.
1: I have one more question to all of you. Common question. What are your future projects coming up? You can start with Philip. Let's say how coming, you know, with the other projects, what are your future plans?
3: Future plans.
1: Are you planning to work in Bollywood or Marathi cinema?
3: Funny that you mentioned it. We just half an hour ago, we talked about that. And yeah, well, let's see how the vibe goes.
0: Yeah.
3: Maybe I have to do some language crash course.
0: Marathi directors,
3: yes.
0: Bollywood directors.
3: Oh, yes, here.
0: Casting karnare.
3: Yes.
0: Je pan ha video bagat astil. If you want an actor who acts like water, you can put him in any shape. He's open to learn languages. His English is also good, though he speaks German. That's the guy. And French as well. Aani call mala kara, mag mi connect karudu.
1: And by the time to Marathi pan shikun jale, so then promise kelele.
0: Exactly. Philip, you want to say something in Marathi, what you learned yesterday?
3: So to get me out of every good situation?
0: Yes.
3: Yes.
0: Or maybe if you can say a little bit slower.
3: I try.
0: Yeah.
3: I hope I don't slaughter it.
0: Yeah.
3: I give my best. So I learned something very helpful, and maybe I can use it in the future. Bow, Saudiana.
0: Yeah. So आम्ही त्याला ही सिच्युएशन दिली होती की तुला समजा कोणी थांबवलं, ही जस्ट हॅज टू से भाऊ प्लीज जाऊ द्या ना,
1: प्लीज जाऊ द्या ना मला. सुंदर. छान आहे. नील, तुमच्याकडे काय फ्युचर प्लॅन्स, काय प्रोजेक्ट काय असं आहे किंवा सिनेमामध्ये किंवा अजून दुसरं काही तुमचं? आता सेटवर एवढे दिवस तुम्ही एकत्र समजून घ्या किंवा भेटत असणार, काहीतरी तर प्लॅन नसेल तर बनवा. व्हॉट आय मीन टू से,
2: सध्या प्रॅक्टिस चालू आहे. काय बोलतात, आय मीन स्क्रिप्ट येत आहेत माझ्याकडे, एक दोन नवीन नवीन स्क्रिप्ट येत आहेत, नवीन आयडियाज येत आहेत, ऑफकोर्स येस. सो त्यात एक्सप्लोरेशन चालू आहे. बट ही जर्नी अजूनही, या मी सध्या या जर्नी मध्ये आणि मग ही जर्नी झाल्यानंतर मे बी मला नेक्स्ट जर्नी मध्ये जायचं असं.
1: क्या बात आहे. काय होतं माहितीये का, बऱ्याच वेळा माझ्याकडे पण असा अप्रोच होता की माझ्याकडे हा कॉन्सेप्ट आहे, माझ्याकडे ही स्टोरी आहे, माझ्याकडे हे ऍक्टर्स आहे, त्यांच्याकडे प्रोड्युसर नसतो. तर तुला कोणी अप्रोच केले तर चालेल काय? आणि इफ दॅट केस जर चांगला प्रोजेक्ट असेल तर यू कॅन टेक अप द रिस्क, जस्ट लाईक आता तुम्ही एवढं काम केलेलं आहे.
2: वाय नॉट.
1: तुमचा ईमेल आयडी वगैरे आपण रेडिओ विश्वास मध्ये ठेवून देऊ.
2: बिलकुल,
1: दे कॅन अप्रोच विथ युअर परमिशन.
2: ऑफकोर्स,
1: व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि गौरव, तुमचे काय फ्युचर प्लॅन? ऑफकोर्स तुम्ही 21 आता किती 22 शॉर्ट फिल्म बनवल्यानंतर ही जी ज्याला काय म्हणू हनुमान उडी घेतलेली आहे वर्थ, आता याच्या वरचेच आपल्याला काहीतरी अपेक्षित?
0: मला पुन्हा मराठी लँग्वेज, कल्चर, इंडिया आणि रेस्ट ऑफ द वर्ल्ड ह्याला बिल्ड करणाऱ्या वस्तू तयार करायच्या आहेत.
1: ओके,
0: जेणेकरून द एक्सचेंज ऑफ टॅलेंट हॅपन्स,
1: व्हेरी गुड,
0: बिटवीन ऑल द कंट्रीज. आणि आपण नुसतं मग त्याला बॉलिवूड, मराठी सिनेमा किंवा हिंदी सिनेमा ह्याला न लेबल देता नुसतं सिनेमा टॅग करून जर दोन्ही साईडच्या लोक बघू शकतात तर वाय नॉट. दॅट इज द ओव्हरऑल प्लॅन, ऑर यू कुड से द फ्युचर प्लॅन एज वेल. सुरुवात बॉम्बे ब्लड थ्रू झालेली आहे आणि वी वॉन्ट टू कम अप विथ सम इम्पॉर्टंट सब्जेक्ट वेर आय वॉन्ट हिम टू ऍक्ट, हिम टू प्रोड्यूस. सो नाही, काय माहितीये का, लोक म्हणतात की तुम्हाला प्रोड्युसर मिळाला तुमचा पिक्चर झाला.
1: ओके,
0: असं नाहीये. मला हा मिथ बस्ट करायचं आहे. राईट टीम असणं खूप इम्पॉर्टंट आहे.
1: ओके ओके,
0: तुमच्याकडे सगळ्यात मोठा प्रोड्युसर असेल जो तुम्हाला म्हणेल घ्या 200 crore आणि बनवा करून. इट्स या, इट इज अबाउट मनी, इट्स द मोस्ट एक्सपेन्सिव्ह पीस ऑफ आर्ट, बट इट्स ऑल्सो अबाउट हॅव्हिंग राईट पीपल हु वुड बिलीव्ह इन यू.
1: अच्छा,
0: जर माझा प्रोड्युसर डिरेक्टर मध्ये जर बिलीव्ह करतोय तर सर्टन वस्तू माझ्या डोक्यात चालते ना.
1: बरोबर,
0: मी त्याला एका स्पेसिफिक टाईप प्रमाणे सांगू शकतो.
1: बरोबर.
0: सो टू हॅव अ राईट टीम इज व्हेरी मच इम्पॉर्टंट दॅन टू हॅव अ पर्सन हु कॅन से ठीक आहे चला हे घे पैसे आणि करूया. नाही नाही नाही, दॅट डझंट वर्क.
1: अच्छा,
0: दॅट्स वाय यू ऑल्सो सी दीज डेज इंडिपेंडंट सिनेमाज भरपूर वरती येत आहेत, बिकॉज दे हॅव दिस ट्रू स्पिरिट अँड नॉट जस्ट द कमर्शियल गेम. सो इट्स ऑल्सो माझ्यासाठी तर हेच इम्पॉर्टंट आहे की राईट टीम असणं खूप जास्ती गरजेचं आहे. मग मी थांबायला थोडासा तयार आहे.
1: बरोबर,
0: जर माझ्याकडे साइजेबल बजेट नाही आहे स्पेसिफिक वस्तूला करायला, बट राईट लोक असणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे.
1: सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट, व्हेरी गुड. म्हणजे ही जर टीम असेल तर तुम्ही आणखी चांगले, याच्यापेक्षा चांगले किंवा या बरोबरीचे रिस्क घेऊन प्रोजेक्ट बनवू शकता.
0: एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. ऍटलिस्ट म्हणजे बोलतो ना आपण, ऍक्टर्स आणि प्रोडक्शन मध्ये प्रोड्युसर आणि सिनेमॅटोग्राफर, ते असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मी असं बिलीव्ह करतो की डिरेक्टर आणि सिनेमॅटोग्राफर सेटवरती नवरा बायको असतात.
1: हो हो हो,
0: ठीक आहे,
1: छान दिलेले.
0: सेम पद्धतीने पिक्चर सुरू व्हायच्या आधी, प्री प्रोडक्शन सुरू व्हायच्या आधी ही सेम रिलेशनशिप डिरेक्टर प्रोड्युसर सोबत करतो.
1: ओके ओके,
0: ठीक आहे. सो डिरेक्टर असा एक व्यक्ती आहे ज्याला काय म्हणतात
2: भाई भाई, ते भाई भाई झाले.
0: सख्खे भाव सारखे,
2: ब्रदर्स ब्रदर्स. अँड
0: सिनेमॅटोग्राफर अँड द डिरेक्टर इज मोर लाइक हस्बंड अँड
2: वाइफ.
0: असं, सो ही रिलेशनशिप आणि नुसतं ते नातं नसतं ना, नातं फ्लरिश व्हायला पाहिजे.
1: बरोबर बरोबर बरोबर. आता मला एक हा एक छोटासा प्रश्न होताच ऑफकोर्स की बॉम्बे ब्लड प्रेक्षकांनी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बनवला, दोन प्रश्न याच्यामध्ये की तुम्हाला असे स्पेसिफिक लोकेशन्स कुठले आवडले किंवा घ्यावेसे वाटले. मी ऐकलंय की खूप असे खास लोकेशन्स तुम्ही शूट केलेले, तो एक प्रश्न. दुसरा म्हणजे ऑफकोर्स बॉम्बे ब्लड सिनेमा लोकांनी का पाहावा.
0: ओके, सो स्पेसिफिक लोकेशन्स वॉज ब्रेमन.
1: ओके,
0: पहिली सिटी होती ज्याच्यामध्ये मी राहिलो, ज्या लोकांशी भेटलो. आय फॉल इन लव्ह विथ द सिटी अँड द आर्किटेक्चर ऑफ इट. आणि स्क्रिप्ट मध्ये आय वॉन्टेड अ सिटी हु वुड प्ले अ थर्ड पार्ट ऑर अ थर्ड कॅरेक्टर इन द फिल्म, जेणेकरून व्हिज्युअल आयडेंटिटी एस्टॅब्लिश व्हावी.
1: ओके,
0: सो ब्रेमन ही सिटी अशा पद्धतीने बरोबर बसते की तुम्ही एकदा तिकडे जाल तुम्ही विसरणार नाही.
1: हो,
0: त्या सगळ्या स्पेसिफिक स्पॉट वरती. आणि टुवर्ड्स द ऑडियन्स आय वुड ओनली से, इफ यू आर इंटरेस्टेड इन टू वॉचिंग समथिंग ट्रूली ओरिजिनल, ट्रूली फ्रेश, आणि असा एक एक्सपिरियन्स, असे 95 minutes जे तुम्हाला दुसऱ्या वर्ल्ड मध्ये ट्रान्सपोर्ट करवत आहेत अँड मेकिंग यू बिलीव्ह इन दॅट, that's the reason you should watch Bombay Blood. It's also a human story connected to it. Ek bhau dusra deshat adaklela hai eka bahini kade and he has to reach down there. मला सख्खे भाऊ बहीण नाही आहेत पण माझी जी कझिन आहे वी ग्रू अप लाईक दॅट.
1: ओके,
0: सो नील ची सख्खी बहीण ही नोज व्हॉट रिलेशन ही हॅज. आय डोंट हॅव दॅट.
1: ओके,
0: बट आय एम ट्राईंग टू एक्सप्रेस इट. इफ आय हॅड वन आय वुड डू एव्हरीथिंग फॉर
1: हर. करेक्ट,
0: सो दॅट्स द ह्युमन एलिमेंट दॅट आय
1: आपल्या संस्कारातला भाग त्याच्यात ऍड केला.
0: एक्झॅक्टली.
1: व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान आहे. मी पण ऐकलेलं आहे की असं भावा बहिणीच्या नात्या संदर्भात तुम्ही घेऊन तो सिनेमा बनवायचा प्रयत्न केलेला आहे. सोबतच बॉम्बे ब्लड नावाच्या एका ब्लड ग्रुपला पण त्याच्यामध्ये एक मेन रोल सारखा म्हणा किंवा त्याच्या भोवती तयार होणारी स्टोरी आहे. तर मला असं वाटतं हा सगळा एक वेगळ्या प्रकारचा विषय घेऊन ही जी टीम आलेली आहे तर यांना आपण एनकरेज केलं पाहिजे. बिईंग मराठी, मराठी माणसांनी मराठी माणसांना सपोर्ट नाही करणार तर दुसरं कोण करणार, हा पहिला एक पर्स्पेक्टिव्ह आहे माझा. तर सगळ्यांना मी पण माझ्या वतीने अपील करतो की ज्यांना ज्यांना जिथे जिथे शक्य होईल तिथं बॉम्बे ब्लड हा मराठी सिनेमा आहे. मराठी इन द सेन्स लँग्वेज भले त्यांचे इंग्लिश असेल पण सगळं कल्चर मराठी आहे, त्याचा बॅकग्राऊंड मराठी आहे, तर तुम्ही बघावा. मित्रांनो, आपण आहोत रेडिओ विश्वास कम्युनिटी रेडिओवरती 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज. तुम्ही आता आमचा सगळ्यांचा आवाज ऐकलाच आहे. आम्ही सगळे कसे जगत होतो, हे लोक कसे जगताय, तर तुम्हाला पण तुमचा आवाज आणि तुमचं जगणं जर ऐकायचं असेल तर रेडिओ विश्वासशी कनेक्ट व्हा 90.8. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही इकडे आलात स्टुडिओमध्ये, तुमचा धन्यवाद. नील, तुमचा पण धन्यवाद. फिलिप, यू आर मोस्ट वेलकम अँड थँक्यू कमिंग ओवर डाऊन टू रेडिओ विश्वास.
2: तुमचा पण धन्यवाद.
4: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
5: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
4: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
5: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
4: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
6: बाबा, शुक्रिया.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
0: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
8: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेटवस्तू।
7: विश्वास नाशिककरांचा।
8: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
9: रसिक श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। रसिक हो, मी राधिका जोशी आपलं स्वागत करते आहे। आजच्या आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे स्वर संध्या, ओळख रागांची मैफिल गीतांची। अभिजात संगीताची ओळख करून घेता घेता रागांवर आधारित गीतांच्या या मैफिलीत आपलं मनापासून स्वागत। रसिक हो, तुम्हाला सुरमयी दुपारच्या सुंदर शुभेच्छा। श्रोते हो, मागील गुरुवारी आपण देस या रागाची ओळख करून घेतली, हो ना?

श्रोते हो 1942 अ लव स्टोरी या चित्रपटातील हे गीत देश या रागावर आधारित होत. श्रोते हो आज आपण देश या रागावरील हिंदी गीते ऐकणार आहोत. श्रोते हो कोणालाही पटकन गुणगुणता येतील असे स्वर असलेल्या या रागाची म्हणूनच लोकप्रियता आहे. देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रभक्ती दर्शवणारी अनेक गीते देश या रागात रचलेली आपल्याला पाहायला मिळतात. स्वतंत्र भारतातील विविधतेतून एकात्मता दाखवताना लोकसेवा संचार परिषदेने दूरदर्शनवर एक व्हिडिओ जारी केला होता.

देस या नावामुळे म्हणा किंवा त्यातील सुरावटीमुळे म्हणा, देस या रागात राष्ट्रप्रेम ठासून भरलेलं दिसतं. म्हणूनच की काय, आपल्या देशाचं राष्ट्रगान वंदे मातरम हेही देस या रागातच रचलं आहे. रवींद्र संगीतातही देस या रागाचा मुक्त हस्ते वापर झालेला आहे. श्रोते हो, आज आपण देस या रागातील काही हिंदी गीते ऐकणार आहोत. त्यापैकी पहिलं गीत आहे दिल एक मंदिर. या चित्रपटातील एक गीत, संगीतकार आहेत शंकर जयकिशन, गायिका आहेत लता मंगेशकर.

रसिक हो दिल एक मंदिर मीना कुमारीवर चित्रित झालेल्या या चित्रपटाचं वैशिष्ट्य असं आहे की हा चित्रपट केवळ 35 ते 40 दिवसात चित्रीकरण करून पूर्ण केला होता आणि त्यातील गाणी तर शंकर जयकिशनजींनी केवळ 10 ते 12 दिवसात कंपोज करून रेकॉर्डिंग करून संपवली होती. ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकरला रन गेटिंग मशीन या नावाने संबोधलं जात असे त्याचप्रमाणे 1966 पर्यंत शंकर जयकिशन हे प्रचंड स्पीडने गाणी तयार करत असत आणि हे करत असताना त्यांनी कधीही निर्माता दिग्दर्शक यांच्यासाठी भेदभाव केला नाही. अभिनेत्री नरगिस दत्त पासून ते शर्मिला टागोर पर्यंतच्या सर्व नायिकांच्या इमेज बिल्डिंगचा जणू त्यांनी ठेकाच घेतला होता असं म्हटलं तर वावगं.

करणार नाही. वैजयंती मालासाठी तर त्यांनी शास्त्रोक्त संगीताचा आधार घेऊन अनेक गाणी रचली आहेत. श्रोते हो, पुढील गाणं आहे शंकर जयकिशन यांनीच संगीतबद्ध केलेलं गाणं. चित्रपट आहे आरजू आणि गायिका आहेत लता मंगेशकर. राग अर्थातच देश.

रसिकहो, पुढील गाणं आहे मदन मोहन या प्रतिभावान संगीतकारांनी कंपोज केलेलं. गायक कलाकार आहेत आशा भोसले आणि महम्मद रफी.

श्रोते हो, 25 जून हा मदन मोहनजींचा जन्मदिवस असतो. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की मदन मोहनजींचा जन्म इराक मध्ये झाला. हिंदी आणि उर्दू वर त्यांचं उत्तम प्रभुत्व होतं. वेगवेगळ्या रागदारींची, वेगवेगळ्या मूड्सची अनेक गाणी त्यांनी संगीतबद्ध केली आहेत. त्यांच्या गाण्यात शब्दांच्या मागणीनुसार वेगवेगळे मूड्स निर्माण करण्यासाठीच्या जागा असत, त्यामुळेच त्यांची गाणी ही अत्यंत लोकप्रिय आहेत. श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण जात आहोत. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया अनूप जलोटा यांच्या आवाजातील कबीरजींचं एक भजन, चदरिया झीनी रे झीनी.

0: रसिक हो, राग देश मधील आजचा अनोखा आविष्कार आपल्याला नक्कीच आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि मी राधिका जोशी आपला निरोप घेते आहे. पुन्हा भेटूया पुढील गुरुवारी दुपारी 4 वाजता बेस या रागाचा नवीन आविष्कार ऐकण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.
1: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
2: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स.
3: दो जासूस या चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे रवींद्र जैन यांनी.

0: कोणते भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: विनोद राठोड यांनी गायलेले गीत आता ऐकणार आहोत. समीर यांच्या गीताला संगीत नदीम श्रवण यांचं आहे, तर चित्रपट आहे दिवाना.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. देखा प्यार तुम्हारा या चित्रपटामधलं SP बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. शब्द आहेत अंजान यांचे, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: मुलाचं स्वप्न आयआयटी मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित जेईई आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. जेईई, नीट, सीईटी आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस आयआयटी अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
3: 9146773425.
4: बरसात या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकूयात अलका याज्ञिक यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे नदीम श्रवण यांनी.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300208888.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

सुरांचे झाले गाणे, नाशिकचे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्री विवेक केळकर यांनी स्वरबद्ध केलेल्या सुमधुर गीतांचा नवा कोरा कार्यक्रम. गायन विवेक केळकर, निवेदन सौ प्रज्ञा कुलकर्णी. शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी

सकाळी 6 वाजता. ठिकाण कलास्मृती ऑडिटोरियम, द क्रिसेंडो, कालिका प्लाझा, कालिका मंदिरासमोर, जुना मुंबई आग्रा रोड, नाशिक. विशेष सहकार्य विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास. प्रवेश मूल्य ऐच्छिक. रसिक श्रोत्यांना या सुंदर कार्यक्रमासाठी आग्रहाचं आमंत्रण.

हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-26611 या क्रमांकांवर.
1: आरडी बर्मन को वेस्टर्न म्यूजिक देने का बहुत शौक है, लेकिन इसका ये मतलब नहीं है हिंदुस्तानी म्यूजिक नहीं दे सकते, बहुत खूबसूरती से दे सकते हैं. SD बर्मन के लड़के हैं वो, अगर बाप में इतनी सलाहियत है तो बेटा भी पीछे नहीं रह सकता, लेकिन अगर ज़रा हट के बनाएं तो बहुत खूबसूरती से बन सकता है उनका म्यूज़िक.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।

0: नाम को बँक शैक्षणिक कर्ज, नाम को विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

तुमची फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: विश्वास बँकिंग
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: कहना ही क्या।
1: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा। त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक। संपर्क 98504500520 आणि 98349 52278।

नाशिककरांनो, खरेदी सोबत स्वदेशी महिला उद्योजकता, कला आणि संस्कृतीचा अनुभव घ्यायचा आहे तर नक्की भेट द्या उर्जिता आणि स्वावलंबी भारत आयोजित दुर्गोत्सव प्रदर्शनाला. येत्या 3 आणि 4 ऑक्टोबरला लक्षिका हॉल सिटी सेंटर मॉल समोर लवाटे नगर नाशिक. वेळ 10 ते 9 वाजेपर्यंत. हस्तकला, दागिने, गृह सजावट, आयुर्वेदिक उत्पादने, फॅशन आणि गिफ्ट आयटम्सची खास रेलचेल. तर मग दुर्गोत्सव प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास म्हणजे

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। रसिकांनो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। सायंकाळचे 7 वाजले आहेत, रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती। 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी। रात्री 8 ओठावरली गाणी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत, सादरकर्ते विकास भावे। रात्री 11 चिरंतन गाणी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकता, सादरकर्ते श्रीकृष्ण कुलकर्णी। सकाळी 6:05 आपण ऐकू शकणार आहात गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख। सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा। 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे। 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित। तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज।
7: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
8: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू।
7: विश्वास नाशिककरांचा।
8: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: श्रोते हो, आजच्या श्लोकाचे निरूपण समर्थ भक्त प्रज्ञाताई सोनांबेकर यांच्या आवाजात आपण ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 182.

या श्लोकात समर्थ आपल्याला खरा सद्गुरू कसा ओळखायचा ते सांगत आहे. वाऊगी चाहुटी म्हणजे दृश्य जगाचे अनावश्यक चिंतन, ज्या गोष्टीचा परमार्थाशी संबंध नाही त्या संबंधी बोलत राहणे, दृश्य जगताच्या नादात राहून इतरांनाही आपल्याबरोबर नसत्या गोष्टीत गोवणे, हे सर्व अनावश्यक चिंतन वाऊगी चाहुटी आहे. इतरांप्रमाणे माझेही टीव्हीवर कार्यक्रम व्हावेत, त्यासाठी प्रायोजक मिळावेत, यासारखे व्यावहारिक लाभाचे काम मनात उत्पन्न होतात. अशा इच्छेपोटी परमार्थाशी विसंगत असलेले भलतेच उपक्रम हाती घेणारे गुरु नसावे. जो वरवर मोठ्या गोष्टी सांगतो, टवाळक्या करतो आणि मनात कामवासना ठेवून असतो तो सद्गुरु नाही. त्याच्या पोटात वेगळेच असते. क्रिये वीण वाचाळता तेची मोठी, ज्याच्या बोलण्यात फक्त वाचाळता आहे, मोठमोठ्या गप्पा आहेत, पण प्रत्यक्ष कृती साधना आचरण काहीच नाही, तो सद्गुरु नाही. म्हणजेच केवळ शब्दज्ञानी तार्किक वकृत्व संपन्न असणाऱ्या व्यक्तींना श्री गुरु म्हणू नये. मुखे बोलिल्या सारिखे चालता हे, जो बोलतो तसाच वागतो. ज्याच्या बोलण्यात आणि वागण्यात एकरूपता आहे, जो आपल्या अनुभवातूनच बोलतो, समर्थ म्हणतात. मना सद्गुरु तोची शोधून पाहे, हे मना असा सद्गुरु शोधून पहा. ढोंगी गुरु आणि खरा गुरु कसा ओळखावा याचा थेट संदर्भ श्री गुरुगीतेत अगदी स्पष्ट आला आहे. गुरुगीता स्कंद पुराणातील आहे. गुरुगीतेतील 137, 38, 39 या तीन श्लोकांचा सार एकच आहे की जो समर्थांनी ह्या श्लोकात आपल्याला सांगितला आहे. गुरुगीतेमध्ये पण खऱ्या सद्गुरूंची लक्षणे दिली आहेत. जो सर्व प्राण्यांमध्ये सम आहे, मत्सर नाही, जितेंद्रिय आहे, पवित्र आणि सदाचारी आहे, तोच खरा गुरु. तो बोलतो तसा वागतो का? त्याच्या मनात लोभ किंवा काम आहे का? तो तुमचा संताप कमी करतो का कि पैसे घेतो? यावरून गुरु पारखावा. चंद्राच्या प्रकाशात आपण रस्ता पाहतो, तसा गुरु आपल्या जीवनाला प्रकाश दाखवतो. देव सगळीकडे आहे पण लपला आहे, गुरुच तो दाखवतो. आजकाल शिष्याचे पाकीट बघणारे गुरु खूप, पण शिष्याच्या मनातला संताप काढणारा गुरु दुर्मिळ. म्हणून गुरु पौर्णिमेला पैसा नोकरी काहीच मागू नका. समर्थ सांगतात त्याप्रमाणे देवबुद्धीचा आठव आठवावा, तर एवढेच मागा. हे गुरुदेव मला सद्बुद्धी द्या.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा.

0: ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे
1: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
2: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: पूर्वजांची आठवण.

0: संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर,

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

नमस्कार रसिक हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, तुम्ही रोजच्या व्यवहारासाठी UPIचा वापर करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे. येत्या 2 ऑक्टोबर 2026 म्हणजेच गांधी जयंतीच्या दिवशी देशातील काही व्यापारी आणि किरकोळ विक्रेते नो UPI डे या प्रतिकात्मक आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. या दिवशी सहभागी दुकानदार आपल्या QR कोड आणि UPI साऊंडबॉक्सवर काळं कापड लावून UPI पेमेंट स्वीकारणार नाहीत अशी माहिती आहे. या आंदोलनामागचं प्रमुख कारण म्हणजे 2000 रुपयांपेक्षा जास्त व्यापारी UPI व्यवहारांवर प्रस्तावित 0.4% MDR म्हणजेच मर्चंट डिस्काउंट रेट. व्यापारी संघटनांच्या मते यामुळे त्यांच्या कमी नफ्याच्या व्यवसायावर अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो. मात्र श्रोते हो, याचा अर्थ 2 ऑक्टोबरला संपूर्ण देशभर UPI बंद होणार आहे असं नाही. हे मुख्यतः सहभागी व्यापाऱ्यांकडून केलं जाणारं प्रतिकात्मक आंदोलन आहे. तर डिजिटल पेमेंट संदर्भातील अधिकृत माहितीसाठी विश्वसनीय स्रोतांकडे लक्ष ठेवा.

0: रात्रीचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतोय. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. ठाणे शहराचं भूषण असलेले जनकवी पी सावाराम, राजा बडे, मंगेश पाडगावकर, वसंत बापट यांच्याप्रमाणेच सुंदर सुंदर गाणी ज्यांनी दिली त्यामध्ये कवयित्री वंदना विटणकर यांचंही नाव घ्यावं लागेल. ज्येष्ठ कवयित्री वंदना विटणकर यांनी लिहिलेलं एक जुनं विरहगीत ज्याचे शब्द आहेत, अंतरंगी रंगलेले गीत झाले पोरके, अंतरंगी रंगलेले गीत झाले पोरके, दुःख माझे हे मुके, दुःख माझे हे मुके. दोन मनांच्या अंतर्मनाचं मिलन म्हणजे यशस्वी प्रेमाची पोच पावती. अशी साधी आणि सोपी व्याख्या असली तरी बरेच वेळा यशाच्या शिखरावर जाणाऱ्या दोन प्रेमिकांपैकी एक जण कोणीतरी प्रेमाच्या या अणाभागा विसरून दुसऱ्या व्यक्तीला प्रेमभंगाच्या खोल दरीत ढकलून युगानुयुगासाठी हाती घेतलेला हात सोडून निघून जातो. गाण्यातील या तरुणीच्या बाबतीतही असाच काहीसा प्रकार घडला असावा. म्हणूनच ती म्हणते आहे की इतके दिवस तुझ्या आश्वासक साथीने मनात रुजलेलं हे प्रीतीचं झाड मध्येच वटल्यासारखं झालं आहे. सुरात रंगलेलं हे प्रीतीचं गाणं आज अचानकपणे पोरकं झालंय. मात्र माझं हे दुःख या जगापासून लपवून ठेवावं लागत आहे. कितीही भळवती जखम झाली असली तरी ते दुःख मला जगापासून लपवून ठेवावं लागतं आणि ते मुकाट्याने हू की चू न करता मला एकटीला भोगावं लागत आहे. कुणालाही ते शेअर करता येत नाही. बहरलेल्या मिलनाचे सूर होते लागले, बहरलेल्या मिलनाचे सूर होते लागले, चित्रमोहक नंदनाचे लोचनांनी पाहिले, उघडता परी नेत्र केवळ भोवती दाटे धुके, दुःख माझे हे मुके, दुःख माझे. रोज रोज होणाऱ्या आपल्या भेटीगाठी, लटकी भांडणं, तुला यायला उशीर झाला की माझं तुझ्यावर खोटं खोटं रागावणं आणि मला आलेला राग घालवण्यासाठी तू कधी अगोदरच माझ्यासाठी घेऊन आलेला गजरा हळूच पुढे करणं, गजरा नसेल तेव्हा मला मिठीत घेऊन माझी समजूत घालणं, हे सारं काही माझ्या इतकं अंगवळणी पडत चाललं होतं की या मनोमिलनाचं स्वप्न प्रत्यक्षात येणार आणि इंद्राचं नंदनवन म्हणजेच स्वर्ग माझ्यापासून काही अंतरावर आहे असं वाटून मी डोळे उघडले आणि समोरच्या दाट धुक्यात ते तरल स्वप्न पूर्ण विरघळून गेलं. बंद सारे तोडूनी मी घेतली होती उडी, बंद सारे तोडूनी मी घेतली होती उडी, अमृताने नाहली रे उत्सवाची ती घडी, त्या स्मृतीचा कैफ लेऊनी आज हसती हुंदके, दुःख माझे हे मुके, दुःख माझे हे मुके. प्रेमाच्या या राज्यात तूच मला हाताला धरून घेऊन गेलास आणि मागचा पुढचा काही एक विचार न करता, जग काय म्हणेल याची पर्वा न करता, केवळ तुझ्यावर विश्वास ठेवून प्रीतीच्या सागरात मी उडी घेतली होती. त्यावेळेस मात्र तो एक क्षण म्हणजे मला आयुष्यातील परमोच्च सुखाचा क्षण वाटला होता. जणू काही प्रेमाच्या अमृतधारांच्या वर्षावाने हा देह चिंब भिजला होता. तो आठवणींचा कैफ आजही या मनाला धुंदफुंद करतोय आणि या आठवणींमुळे प्रेमभंगाचं दुःख हलकं होऊन हुंदके देतानाही मला हसू येतं आहे. तव स्मृतींचा कोश बसला विश्व माझे व्यापुनी, तव स्मृतींचा कोश बसला विश्व माझे व्यापुनी, सहज तू गेलास अदया सर्व धागे जोडुनी, क्षणभरी उमलून फुलते स्वप्न नवथर लाडके, दुःख माझे हे मुके, दुःख माझे हे मुके. तू जरी आता मला विसरून गेला असलास, माझ्यापासून दूर निघून गेला असलास, तरीसुद्धा आपल्या भेटी आणि सहवासाच्या कित्येक आठवणींचा स्मृतिकोश आता माझं अवघं विश्व व्यापून राहिला आहे. तू मात्र जणू काही घडलंच नाही असं भासवत अगदी लीलया एखाद्या शिकाऱ्यानं पारत करून निघून जावं इतक्या सहजतेने सर्व पाश तोडून निघून गेलास. पण तुझ्या आठवणींच्या कोशात मी इतके गुरफटून गेले की आपण दोघांनीही रंगवलेलं सुखी संसाराचं गोड स्वप्न पुन्हा एकदा डोळ्यासमोर येऊन हुलकावणी देऊन गेलं. वंचनेची यातना रे दे मला तू लाखदा, वंचनेची यातना रे दे मला तू लाखदा, मजवरी केलीस प्रीती सांग हे परी एकदा, क्षणसुखाच्या मोहराने फिरून होतील बोलके, दुःख माझे हे मुके, दुःख माझे हे मुके. तू माझ्या प्रेमाची वंचना करून आणि मला प्रेमभंगाच्या खाईत लोटून निर्दयपणे माझ्यापासून अगदी सहजपणे दूर झालास. तू लाख वेळा जरी मला ही प्रेमभंगाची शिक्षा देऊन माझी वंचना केलीस तरीही मला चालेल. पण फक्त एकदाच मला सांग की तू माझ्यावर मनापासून प्रेम केलंस, बस तेवढं मला पुरेसं आहे. तुझ्या या कबुलीमुळे तुझ्या संगतीत घालवलेले सोनेरी सुखाचे क्षण पुन्हा एकदा मोहरून बोलके होतील. ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक अनिल मोहिले यांनी गाण्यातील भाव अचूकपणे ओळखून संगीतबद्ध केलेलं हे गाणं गाताना कृष्णा कल्ले यांनीही आपल्या आवाजातून तेच भाव आपल्यापर्यंत पोचवले आहेत. बरायतर श्रोते हो, पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत नीरज यांची गीतरचना किशोर कुमार यांच्या आवाजात. छुपा रुस्तम या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे सचिनदेव बर्मन यांचं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत. लता मंगेशकर आणि अभिजित यांनी गायलेलं अंजान यांची शब्दरचना, संगीतकार राहुल देव बर्मन. ऐकूया आनंदावर आनंद या चित्रपटामधलं हे गीत.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात गोरार काला या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल. आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनरा कॉर्नर.
2: बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात समीर यांची गीतरचना आता ऐकूयात. संगीतकार नदीम श्रवण. हे गीत आहे दिल तेरा आशिक या चित्रपटामधलं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात आढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: आढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतर गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात. हनीमून या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे योगेश यांचं. गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: लोकांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457.
1: खय्याम यांच्या संगीताने सजलेलं नक्षलालपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. हे गीत आहे दर्द या चित्रपटामधलं.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास आणि आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: पैसे पाठवायचेत तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
0: गुलशन बावरा यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत आहे नियत या चित्रपटामधलं.

कार्यक्रमातलं हे गीत आहे जान निसार अख्तर यांचं, ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात. हमराही या चित्रपटामधलं या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

नाशिककरांनो, खरेदी सोबत स्वदेशी महिला उद्योजकता, कला आणि संस्कृतीचा अनुभव घ्यायचाय तर नक्की भेट द्या उर्जिता आणि स्वावलंबी भारत आयोजित दुर्गोत्सव प्रदर्शनाला. येत्या 3 आणि 4 ऑक्टोबरला लक्षिका हॉल सिटी सेंटर मॉल समोर लवाटे नगर नाशिक. वेळ 10 ते 9 वाजेपर्यंत. हस्तकला, दागिने, गृह सजावट, आयुर्वेदिक उत्पादने, फॅशन आणि गिफ्ट आयटम्सची खास रेलचेल. तर मग दुर्गोत्सव प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: रात्रीचे 9 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 एफएम. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
2: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमात आता ऐकूया आनंद या चित्रपटामधलं मुकेश यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे कवी योगेश यांचं आणि संगीतकार आहेत सलील चौधरी.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत खुशबू या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत, ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात। आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देवबर्मन यांनी।

कार्यक्रमात हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं माया गोविंद यांचं गीत. आफत चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे नितीन मंगेश यांचं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: अफसाना प्यार का या चित्रपटामधलं अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत होतं बप्पी लहेरी यांचं.
1: एफडी करायची आहे मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
2: आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास आणि आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. वर्मा मलिक यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं आणि हे गीत आहे बेरहम या चित्रपटामधलं.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत युद्ध या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. हे गीत गायलं आहे लता मंगेशकर यांनी आणि या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया. आखिर क्यों या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी. या चित्रपटामध्ये राजेश खन्ना, स्मिता पाटील यांची प्रमुख भूमिका आपल्याला या चित्रपटामधून बघायला मिळते. तदेव हा चित्रपट प्रदर्शित झाला 1985 साली. ऐकूया आखिर क्यों या चित्रपटामधलं हे गीत.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
2: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
1: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
2: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
1: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
2: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
1: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
2: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे बंटवारा या चित्रपटामधलं. शब्दरचना हसन कमाल यांची, ऐकूया लता मंगेशकर आणि इला अरुण यांच्या आवाजात. संगीत दिलंय लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.
3: की फार अच्छा ना होता.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: ऐकूया शमशाद बेगम यांनी गायलेलं गीत. साहिल लुधियानवी यांची गीतरचना, संगीतकार सचिन देववर्मन आणि चित्रपट आहे बाजी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी. संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा. गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर. सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: शब्द सुरांचे झाले गाणे. नाशिकचे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्री विवेक केळकर यांनी स्वरबद्ध केलेल्या सुमधुर गीतांचा नवा कोरा कार्यक्रम. गायन विवेक केळकर, निवेदन सौ प्रज्ञा कुलकर्णी. शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण कलास्मृती ऑडिटोरियम, द क्रिसेंडो, कालिका प्लाझा, कालिका मंदिरासमोर, जुना मुंबई आग्रा रोड, नाशिक. विशेष सहकार्य विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास. प्रवेश मूल्य ऐच्छिक. रसिक श्रोत्यांना या सुंदर कार्यक्रमासाठी आग्रहाचं आमंत्रण.

0: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
0: Sanchayat Samruddhi.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: ऐकूया लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत दो वक्त की रोटी या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

0: नाशिककरांनो, खरेदीसोबत स्वदेशी महिला उद्योजकता, कला आणि संस्कृतीचा अनुभव घ्यायचाय तर नक्की भेट द्या उर्जिता आणि स्वावलंबी भारत आयोजित दुर्गोत्सव प्रदर्शनाला. येत्या 3 आणि 4 ऑक्टोबरला लक्षिका हॉल सिटी सेंटर मॉल समोर लवाटे नगर नाशिक. वेळ 10 ते 9 वाजेपर्यंत. हस्तकला, दागिने, गृह सजावट, आयुर्वेदिक उत्पादने, फॅशन आणि गिफ्ट आयटम्सची खास रेलचेल. तर मग दुर्गोत्सव प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात, SH बिहारी यांचं. गीताला संगीत दिलं आहे N. दत्ता यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत इन्स्पेक्टर या चित्रपटामधलं.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 1600 आणि 83800 1600.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, गवाही या चित्रपटामधलं सरदार अंजुम यांची शब्दरचना. ऐकूया पंकज उदास आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात, संगीतकार उत्तम जगदीश.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं.
1: जगजीत सिंग यांनी गायलेले गीत आता ऐकूयात. आनंद बक्षे यांची गीतरचना आणि गीताला संगीत आहे उत्तम सिंग यांचं. हे गीत आहे दुश्मन या चित्रपटामधलं.

राजेश आणि शमशाद बेगम यांनी गायलेलं आग या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. बेहजाद लखनवी यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे राम गांगुले यांनी.

जी है रात को जी चमके चंदा तेरे बिन पाए नहीं चैन ये बंदा जी मैं।

0: रात को जी है रात को जी उड़ते बादल साथ हमारे गोरी दूर चली चली मैं का करूँ रामा
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात अलिशा चिनॉय यांनी गायलेलं अंजान यांच्या गीताला संगीत आहे पप्पी लहरी यांचं आणि हे गीत ऐकूयात डान्स डान्स या चित्रपटामधलं

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: गुलाम अली यांच्या आवाजात हसन कमाल यांची शब्दरचना असलेलं निकाह या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार रवी.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास आणि आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ
1: विश्वासाचं नाव. म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर, गॅलेक्सी प्राइड, जेल रोड, वॉटर टँक जवळ, इंगळे नगर, नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457.
0: ऐकूया दो दिशाए या चित्रपटामधलं आशा भोसले आणि अनवर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
1: आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: गीतरचना आहे केदार शर्मा यांची, संगीत दिलं आहे रोशन यांनी. बावरे नयन या चित्रपटामधलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 53। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेले आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेले काही निवडक अभंग। रामचंद्र कृष्णाजी फाटक म्हणजेच राम फाटक यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1917 रोजी अहिल्यानगर येथे झाला। ते मराठी गायक संगीतकार होते, तसेच त्यांनी संगीत नाटकातून देखील कामं केली। त्यांनी एम एसह बी टी ही पदवी संपादन केली। त्यांनी काही काळ नगरला शिक्षकाची नोकरी केली।

संगीताचा नाद त्यांना लहानपणापासूनच होता. भास्कर गोडबोले यांच्याकडून आणि गंधर्व महाविद्यालयातून मिळालेलं ख्याल गायकीचं शिक्षण आणि जे एल रानडे यांच्या सुगम गायनाच्या मैफिलीच्या अनुभवानं त्यांची गायनाची बैठक विकसित झाली. रामभाऊ फाटक मुळातले ख्याल गायक, त्यामुळे त्यांचा रियाझी गळा, लयींचा उत्तम अंदाज आणि आपल्या गुरूंकडून मिळालेली सुगम संगीताची सौंदर्य दृष्टी या सर्वांची चुणूक त्यांनी गायलेल्या आणि स्वरबद्ध केलेल्या गाण्यांतून दिसते. रामभाऊंचं क्रमिक विद्याशिक्षण चालू असतानाच त्यांनी पुण्यात राहून ग्वाल्हेर गायकीचे धडे घेतले. बालगंधर्वांनी नाटक कंपनीत येण्याचं आमंत्रण देऊनही शिक्षणाच्या कारणासाठी त्यांनी त्यांना नकार दिला. त्यांच्या संगीताच्या कारकिर्दीचा मोठा भाग ते आकाशवाणीत असताना घडला. त्यांनी आकाशवाणी पुणे आणि नागपूर येथे संगीत सेवा केली. ग दि मा आणि सुधीर फडके यांच्या मूळ गीत रामायणामधली 5 गाणी त्यांनी गायली होती. त्यांच्या संगीत नियोजनामध्ये पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेले अभंग खूप लोकप्रिय झाले. अभंगासोबत अनेक भावगीतं देखील त्यांनी सर्वबद्ध केली आहेत. अंतरीच्या गूढगर्भी एकदा जे वाटले, दिसली सतू फुलले ऋतू, डाव मांडून भांडून मोडू नको, सखी मंद झाल्या तारका, अशी त्यांनी स्वरबद्ध केलेली भावगीतं प्रचंड गाजली. आजच्या कार्यक्रमात श्री विठ्ठलाच्या संगीतकार राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेल्या आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेल्या काही निवडक अभंगांचा आस्वाद घेऊया. रसिक हो, आकाशात ढगांची गर्दी व्हायला लागली की उन्हाने तप्त झालेल्या धरित्रीला पाऊसधारांची ओढ जशी लागते, अगदी तशीच ओढ आषाढाच्या चाहुलीने प्रत्येक वारकऱ्यांच्या मनात जागते. आज शेकडो वर्षांपासून पंढरीच्या वाटेवर अशा लक्ष लक्ष वारकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या चालताना दिसतात. विठ्ठल, विठोबा, विठाई, पांडुरंग, पंढरीनाथ अशा विविध नावांनी ओळखला जाणारा तो जगजेठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून विविध राजे राजवाडे सरदारापर्यंत आपण सगळेजण ज्याची भक्ती करतो तो प्रसिद्ध विठोबा म्हणजे मराठी माणसांचा मायबाप, ज्याच्या पायावर कोणीही डोकं ठेवू शकतो असा साधा सरळ देव म्हणजे पांडुरंग, ज्याच्या दारी जातीभेदांची बंधनं निखळून पडतात तो विठोबा म्हणजे अनेकांचा प्राणसखा. त्याचे दर्शन घेण्यासाठी देहू आळंदीपासून ते राज्य परराज्यातून लाखो वैष्णवांच्या शेकडो दिंड्या टाळ मृदंगाचा गजर करत आषाढी वारीसाठी चंद्रभागेच्या तीरावर येऊन दाखल होतात. पंढरीतील कणाकणात त्यांना विठोबा दिसत असतो. समोर येणाऱ्या प्रत्येक वैष्णव भक्तात त्यांना माऊली दिसत असते. पंढरीतील श्री विठ्ठल मंदिरावरचा झळकणाऱ्या कळसाचं दर्शन घेऊन देखील त्या वारकऱ्यांची विठ्ठल दर्शनाची आस शांत होते. ज्याच्या फक्त दर्शनाने जन्माला आल्याचं सार्थक होतं तो देव म्हणजे श्री विठ्ठल. श्री विठ्ठल असा एक देव आहे ज्याच्याजवळ कोणतेही शस्त्र नाही, एकादशीच्या उपवासाशिवाय ज्याच्या भक्तीत कोणतीच कठिणता नाही, कुठल्याही व्रतवैकल्याचा बडीवार नाही, जो फक्त भक्तीचा भुकेला आहे, युगानुयुगे भक्तांसाठी विटेवर उभा असलेला हा विठ्ठल म्हणजे अतिशय साधा भोळा देव. जो भक्त भक्तिभावाने प्रेमाने हाक मारेल त्याला तेवढ्याच प्रेमाने ओ देणारा हा सखा पांडुरंग म्हणूनच कोट्यावधी मराठी जनांचा जीवनाधार आहे. पंढरीची वारी, संतांचे दर्शन आणि रामकृष्ण हरी या मंत्राचा ध्यास ही महाराष्ट्रातील कोट्यावधी लोकांची जगण्याची त्रिसूत्री आहे. अशी एकरूपता देणारी, समरूपता साधणारी, देहभान विसरायला लावणारी पंढरीची वारी आयुष्यात एकदा तरी घडावी अशी प्रार्थना, कामना, याचना करूया. कारण पंढरीशी जाता जीवाला काय सुख वाटतं याचा अनुभव किमान एकदा तरी घडावा अशी श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करूया. मंडळी,
आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करूया संत सेना महाराज यांच्या एका सुंदर अभंगाने. या अभंगात त्यांनी पंढरीला जायचं महात्म्य सांगितलं आहे. पंढरपूर हे अनंत तीर्थांचं माहेर आहे. पंढरपूरला गेल्यावर जीवाला सुख लाभतं. मनाला सुख लाभणं म्हणजे आयुष्याला चैतन्याचा स्पर्श होणं. सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. वस्तू किंवा गोष्टी असल्या की सुख आणि त्या नाहीशा झाल्या की दुःख हे व्यवहाराचं गणित आहे. हे सुख क्षणभंगूर वा तात्पुरतं असतं. मात्र भक्तिरसातून मिळणारं सुख अक्षय अवीट असतं. या सुखाला अंतपार नसतो. भक्तिरसाचं सुख आयुष्याला कृतार्थ करतं, धन्यतेचा अनुभव देतं. सावळ्या विठ्ठलाच्या भक्तिप्रेमाचं सुख अनुपमेय आहे. हे सूत्र संत सेना महाराज यांनी या अभंगात मांडलं आहे. पंढरपूर हे तीर्थांचंही तीर्थ आहे. पृथ्वीवरचं हे भक्तीचं आगळं वेगळं माहेरघर आहे. विटेवर उभा असलेला विठुराया हा पंढरीचा राजा असून तो सर्वांची काळजी घेणारा आहे. आपल्या भक्तांचं क्षेम तो वाहतो, त्यांची सर्वपरीने काळजी घेतो. या अभंगात संत सेना महाराज म्हणतात, पंढरपूरला गेल्यावर जीवाला वेगळंच सुख लाभतं. पंढरीच्या विठ्ठलाला म्हणजे केशवाला भेटलं की मनाला अतिशय आनंद होतो. साऱ्या त्रिभुवनात या सुखाला उपमा नाही. विठूनामाच्या गजराने आणि दिंड्या पताका यांनी ही नगरी गजबजून जाते. इथली चंद्राकार वाहणारी चंद्रभागा आणि परमभक्त पुंडलिक या समान अवघ्या त्रैलोक्यात काहीही नाही. संत सेना महाराज म्हणतात, विठ्ठलाच्या सहवासाशिवाय इतर कुठेही जीवाला विश्रांती नाही. ऐकूया संगीतकार राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेला संत सेना महाराज यांचा अभंग क्रमांक 4. गायला आहे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची.

मित्रांनो, यानंतर ऐकूया संगीतकार राम फाटक यांनी राग भटियार या रागामध्ये स्वरबद्ध केलेला शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांनी रचलेला एक सुरेख अभंग गायला आहे पंडित भीमसेन जोशी यांनी. या अभंगातील शब्द हे केवळ रूपकात्मक शब्द नाहीत, तर ती संत एकनाथ महाराज यांच्या अनुभूतीची शब्दरूपातली अभिव्यक्ती आहे. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. संत एकनाथ महाराज या अभंगात म्हणतात, मनुष्याचा देह हा केवळ त्याचा नाही, त्यात कुणी मी नाही तर पांडुरंग आहे. काया ही देवाची पंढरी आहे, कारण यात तो परमेश्वर विठ्ठल आत्मरूपाने राहतो आहे, प्रकाशरूपाने नांदतो आहे. मनातला भक्तिभाव हा तरल असतो, जलाप्रमाणे तो सहज आणि सर्व अडथळे बाजूला सारून वाहतो. म्हणून या कायारूप पंढरीत ही भावभक्तिरूप भीमा वाहते आहे. या भीमाचा अर्थ शक्ती असा होतो. त्या भावरूपी भीमेचे किनारी शोभून दिसणारा आत्मरूपी पांडुरंग कटेवर हात ठेवून उभा आहे. या कायारूप पंढरीत देखील वाळवंट आहे. भावभक्तीचे भीमाकाठीचे हे वाळवंट आहे दया क्षमा शांतीचे, जेथे वैष्णवांचा सत्संग लाभतो. याच कायारूप पंढरीत ज्ञान ध्यान पूजा भाव विवेक आणि आनंदाचा मधुर ध्वनी वेणुनाद घुमतो आहे. हा वेणुनाद आहे प्रणवाच्या अनाहताचा, जो अंतरी घुमत आहे. काया ही एक अद्भुत गोपालकाला देखील आहे. हा गोपालकाला 10 इंद्रियांचा आहे. गोपाळकाल्यात जसे वेगवेगळे स्वाद असतात, तशीच ही 10 इंद्रिय सुद्धा वेगवेगळ्या विषयांसाठी आहेत, त्यांचे वेगवेगळे रसास्वाद आहेत. पण आता ते भिन्न रसास्वाद राहिलेच नाहीत, तर भक्ती हा एकच रस आणि भक्ती हा एकच विषय राहिला आहे. या गोपाळ काल्याचा स्वाद एकच आहे, तो म्हणजे आनंद भाव. संत एकनाथ महाराज पुढे म्हणतात, काया हे तीर्थक्षेत्र आहे आणि क्षेत्रज्ञ श्री पांडुरंग येथे वास करतो आहे. ही चैतन्यरूपी पंढरी एकनाथ महाराज यांनी सर्वच देहांमध्ये, जनांमध्ये, वनांमध्ये, चराचरात पाहिली. ते त्याची अनुभव रूप वारी अविरत करत आहेत. या निमित्ताने आपल्या देहासाठीच का होईना, आपल्या हृदयासाठीच का होईना, पण विठ्ठल नामाचा गजर होवो आणि या निमित्तातून मनुष्याला आपल्या कायारूप पंढरीत विठ्ठल वास करतो याचा बोध होवो आणि या कायारूप पंढरीची वारी घडून आत्मारूपी पांडुरंगाचे दर्शन घडो, हीच श्री विठ्ठल.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेले आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेले काही निवडक अभंग. कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यावर ऐकूया जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी रचलेला एक सुंदर अभंग. गायला आहे पंडित भीमसेन जोशी यांनी, संगीत राम फाटक यांचे. आता कोठे धावे मन तुझे चरण देखिली या. संत तुकाराम महाराज द्वैताकडे जरी आलेले असले तरी त्यांचं मन मात्र त्या आनंदाचंच रंगलेलं आहे. आणि म्हणून महाराज पहिल्या चरणामध्ये म्हणतात की हे देवा पांडुरंगा, तुझ्या चरणांचे दर्शन झाल्यानंतर मला फक्त तुमचेच चरण दिसत आहेत. संत तुकाराम महाराज ब्रह्मरूप झाले असले तरी आपल्यासारख्यांसाठी ते पुन्हा द्वैतामध्ये आलेले आहेत. या अवस्थेला तुर्यावस्था असं नाव आहे. या अवस्थेमध्ये मनुष्याला बाह्यसृष्टीचे ज्ञान असते, तसेच परब्रह्माशी एकरूपत्व देखील असते. तुर्यावस्था म्हणजे समृद्धीची चौथी अवस्था. ही अवस्था जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थांच्या पलीकडे असलेली अवस्था आहे. ही अवस्था म्हणजे साक्षीभाव आणि शुद्ध चैतन्य, जिथं मन आणि इंद्रियांच्या पलीकडे जाऊन आत्म्याचा अनुभव घेतला जातो. या अवस्थेत माणूस स्वतःच्या आत्म्याशी एकरूप होतो. त्याला मी आणि ब्रह्म यात कोणताही भेद दिसत नाही. तुर्यावस्था म्हणजे शुद्ध चैतन्याची किंवा आत्म्याची जाणीव. आपण आपल्या मनाच्या पलीकडे जातो आणि स्वतःच्या अस्तित्वासही एकरूप होतो. भगवंताच्या चरणाठाई मन एकदा गुंतलं की किंचितही थकवा येत नाही. उलट थकवा क्षीण असलाच तर तो दूर होतो. अभंगाचा तिसरा चरण आपल्या रसनेची स्थिती वर्णन करणारा आहे. भगवंताचे निस्सीम प्रेम मनामध्ये उत्पन्न झाले आहे, त्यामुळे जिभेला त्याचेच नाम घेण्याचा छंद लाभला आहे. दुसरं काहीच जिभेला गोड लागत नाहीये. संत तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या जिभेला विठ्ठल नामाच्या गोडीचा अनुभव आला आहे. आता माझ्या रसनेला नामाशिवाय दुसरं काहीही नको आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणत आहेत की विठ्ठल नामाचे स्मरण केल्याने स्वस्वरूपाचे ज्ञान झाले, ब्रह्मानंदाचा अनुभव आला, परब्रह्माशी एकरूपता आली. हा आनंद अखिल ब्रह्मांडाला व्यापणारा आहे. त्यासाठी विठ्ठल म्हणजे परब्रह्मा एवढे मोठे माप आहे. थोडक्यात म्हणायचं तर हा आनंद अवर्णनीय आहे आणि त्याची मोजणी करायची असेलच तर अशा भक्ताला पण ब्रह्मरूपच व्हावं लागेल. संत तुकाराम म्हणतात की सर्व सुखाची मोजणी करायची तर श्री विठ्ठल नाम हेच आपल्यासाठी सर्वात मोठं योग्य माप आहे.

रसिक हो, आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेचा हा अतिशय सुबोध अभंग आहे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांचा अभंग क्रमांक 614. गायला आहे पंडित भीमसेन जोशी यांनी आणि स्वरबद्ध केला आहे राम फाटक यांनी. अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, योगी राज विनवणे, मना आले वो माये. संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की या जगात जे पाहायचं ते पाहिलं, जे जाणायचं ते जाणलं, आता त्याच्या पलीकडं पाहायचं आहे. हे जे पाहायचं आहे ते काय आहे.

हे सगळं झालं तरच आत्मस्वरूप लक्षात येतं आणि समाधान मिळतं. ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणत आहेत की हे ज्ञान, ही स्थिती प्राप्त होण्यासाठी देहबळी देऊन मी समाधान साधले आहे. इथं देहबळी देणं म्हणजे देहात्म भावाचा बळी देणं, गुरुसेवा करता करता सेवेचा परमावधी गाठणं, ममत्व सुटणं, आणि त्यामुळे मला अतीव समाधान लाभलं आहे. समाधान अशी स्थिती आहे की जिथं हवेपणाचा अंत झालेला असतो आणि नकोपणही अस्तित्वात नसतं. माऊली महाराज पुढे म्हणत आहेत की या साधनेमुळे माया छंदात साठवलेलं माझं अनंगपण सुटलं आहे. अनंग म्हणजे ज्याला अंग नाही असा. अनंग म्हणजे कामदेव, म्हणजेच आपल्या अनंत कामना, वासना, इच्छा हे आपल्यातच आहेत. धन, कीर्ती यांची हाव हे अनंगाचं विस्तारित रूप आहे आणि या अनंगपणाचा उद्भव मायेच्या नादी लागल्यामुळे होतो. तर माझं हे अनंगपण मायेच्या छंदासह सुटलं आहे, त्यामुळे मला आत्मरूपाचं संपूर्ण दर्शन झालं आहे. मायेच्या नादात साठवलेली व्यंगता म्हणजे देह तादात्म्य बुद्धी नाहीशी होऊन परिपूर्ण आत्मस्वरूप ज्ञान प्राप्त झालं आहे. चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला, तैसा म्या देखिला निराकार वो माये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, मी तो निराकार पाहिला. आता निराकार असणं आणि ते पाहणं या दोन्ही गोष्टी विरुद्धार्थी आहेत. जर तो निराकार आहे तर मग तो मी पाहिला हे कसं? तर चंदन जसा सुगंधाने भरून जातो आणि अश्वत्थ म्हणजे पिंपळ पानांनी फुलून जातो, तसा मी त्याला निराकार पाहिला आहे. चंदनात चंदनाचा गंध ओतप्रोत भरला असतो, त्याच्या कणाकणात सुवासाचा घमघमाट सुटला असतो. त्याच्यामधला तो सुगंध हा फक्त अनुभवायचा असतो. अश्वत्थ म्हणजे पिंपळ जेव्हा हिरव्या कोवळ्या पानांनी बहरून येतो, पान न पान सळसळत असतं, झळाळत असतं, चैतन्याची पखरण करत असतं, तेव्हा त्याच्याकडे पाहताना देहभान उरत नाही. त्याचं हे बहरणं, त्याचं हे फुलणं फक्त केवळ अनुभवणं असतं. तसं हे निराकार पाहणं हे फक्त अनुभवणं आहे. माऊली ज्ञानेश्वरांना हा जो अनुभव झाला आहे तो निर्गुण निराकाराचा, चैतन्याचा, परब्रह्माचा आहे. परंतु ज्ञानेश्वर महाराज त्या ज्ञानाला सगुणात आणत आहेत आणि निर्धारपूर्वक सांगत आहेत की तो मी पाहिलेला, जाणलेला निराकार ज्ञानसागर म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून रखुमादेवीवर विठ्ठलच आहे. ऐकूया श्रोते हो, संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज यांची.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेल्या आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेल्या काही निवडक अभंगांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: अंदाज या चित्रपटामधलं मुकेश यांनी गायलेलं, नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: ब्रेकफास्ट टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 1600 आणि 83800 1612.

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीकमध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

great. Cha-cha-cha. You're doing fine.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

संध्या, ओळख रागांची, मैफल गीतांची, बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वर संध्या या कार्यक्रमातन. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: रेडियो विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

तुमचं रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृह उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमातनं. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

ऑडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मी माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त

0: जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज डेली कलेक्शन पद्धतीने। रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित

कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त ₹1,00,000 कर्जासाठी रोज भरा ₹108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300016512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2026 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहिती

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300208888.

की फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.